गीतेमध्ये श्रीकृष्णाने जे काही सांगितलं त्याचा अर्थ तुला कळला नाही म्हणून तू उगीचच दुःख करत आहेस. गीतेत श्रीकृष्णांनी म्हटलं आहे की सर्व वृक्षात पिंपळ ही माझी विभूती आहे, पण पिंपळ तोडला तर तो तात्काळ तुटतो. श्लोकार्थ: नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः. आता याला शस्त्र तोडू शकत नाही, अग्नी जाळत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि याला वायू सुकवू शकत नाही. गीतेत बोलिला गोविंद त्याचा न कळे तुझं भेद, म्हणून या व्यर्थ खेद वाहतुसे. अश्वत्थ सर्व वृक्षाणा माझी विभूती पिंपळ, म्हणून बोलिला गोपाळ वृक्ष तोडिता तत्काळ, तुटत आहे. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः, न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. शस्त्राचेनी तुटेना अग्निचेनी जळेना, उदकामध्ये कालवेना स्वरूप माझे. पिंपळ तुटे शस्त्राने, पिंपळ जळे पावकाने, पिंपळ कालवे उदकाने नाशवंत. तुटे जळे बुडे उडे आता ऐक्य कैसे घडे, म्हणोनी हे उजेडे सद्गुरुमुखी. श्रीकृष्ण सांगतात की माझं स्वरूप असं आहे की ते शस्त्रानं तुटत नाही, त्याला अग्नी जाळू शकत नाही, पाण्याने ते कालवता येत नाही. पिंपळ तर शस्त्राने तुटतो, अग्नीने जळतो. पिंपळ पाण्यात कालवता येतो तो नाशिवंत असतो. पिंपळ तुटतो, जळतो, बुडतो, उडतो. आता या दोन वाक्यांचा समन्वय कसा साधायचा?

इंद्रियाणा मनश्चामी कृष्ण मणे मन तोमी तरीका आवरावी उर्मी चंचल मनाची ऐसे कृष्ण का बोलिला साधन मार्ग दाखविला खडे मांडून शिकविला ओनावा जेवी ऐसा आहे वाक्य भेद सर्व जाणे तो गोविंद देह बुद्धीचा विवाद कामा नये वेद शास्त्र श्रुती स्मृती तेथे वाक्यभेद पडती ते सर्वही निवडती सद्गुरुचेनी वचने वेदशास्त्रांचे भांडण शस्त्रे तोडी ऐसा कोण हे निवडेना साधुवीन कदा कल्पांती कृष्ण सांगतात की इंद्रियाणा मनश्चामी म्हणजे मन म्हणजे मी आहे तर मग चंचळ मनाच्या उर्मीला आवर कशाला घालायचा लोकांना साधना मार्ग दाखवावा म्हणून श्रीकृष्ण असे बोलले आहेत जसे लहान मुलांना खडे मांडून ओनामा शिकवा तसंही आहे त्या वाक्याचा अर्थ असा आहे श्रीकृष्ण सर्व काही जाणतात तिथे देहबुद्धीचा विवाद उपयोगी पडत नाही वेद शास्त्र श्रुती स्मृती यातील वचनांमध्ये विरोधाभास वाटतो पण श्री सद्गुरूच्या वचनाने सर्वांचा समन्वय कसा करावा हे कळतं वेद आणि शास्त्र यांच्यातील भांडण मतभेद शस्त्राने तोडता येत नाही साधुपुरुषांशिवाय गुरूंशिवाय याचा निवाडा कधी कल्पांतांपर्यंत होऊ शकत नाही वेदशास्त्रांचे भांडणं शस्त्रे तोडी ऐसा कोण हे निवडेना साधुवीण कदा कल्पांती

पूर्वपक्ष आणि सिद्धांत, शास्त्री बोलीला संकेत, याचा होय निश्चितार्थ साधुमुखे। यहर्षवी वादाची उत्तरे एकाहुनी एक थोरे, बोलू जाता अपारे वेदशास्त्रे, म्हणनी वादविवाद सांडुनी की जे संवाद, तेणे होय ब्रह्मानंद स्वानुभवे। वेद आणि शास्त्र यांच्यातील भांडण मतभेद शास्त्राने तोडता येत नाही आणि गुरूंशिवाय याचा निवाडा कधी कल्पांतापर्यंत होऊ शकत नाही। पूर्वपक्ष आणि सिद्धांत हे शास्त्राचे संकेत, त्यांचा निश्चित अर्थ साधुपुरुषांच्या वचनानं कळतो। वादामध्ये एकाहून एक वरचढ अशा शंका निघत असतात आणि त्यांची एकापेक्षा एक वरचढ अशी उत्तरेही दिली जातात। वेदशास्त्रात असे पूर्वपक्ष उत्तरपक्ष इतके भरलेले आहेत की सांगणे कठीण। म्हणून वादविवाद सोडून संवाद साधावा, म्हणजे त्या योगी स्वानुभवाने ब्रह्मानंद प्राप्त होतो। या 6व्या समासातील 30 ओव्या आपण आत्तापर्यंत घेतलेल्या आहेत।

0: Rashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आता आपण रेनबो फंडे कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत.

लेख लाडकी या घरची, नवे नवे या भारताची, संपूर्ण विश्वाची, 1929 साली 28 सप्टेंबर रोजी या लेकीचा जन्म झाला आणि संपूर्ण भारतवर्षाचा, अर्थातच केवळ मंगेशकर घराण्याचा नाही तर आमचा जन्मदेखील सार्थकी लागला.

कार्यक्रमात पुढे जाण्याअगोदर जाणून घेऊया हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस. सांताक्रूज वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता 90%. हवामानाचा अंदाज पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांकरिता. आकाश अंशतः ढगाळलेलं असण्याची शक्यता, तसेच हलक्या सरींची देखील शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस ते किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार.

0: तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो।

भारतरत्न गाणं कोकिळा लतादिदी मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या आज रेनबो फंडेमधील कार्यक्रमाचा विषय आहे सूर. सुरांविषयी आपणाला जे काही मनात असेल, जे काही सांगायचं असेल, ते आपण कळवू शकता. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4132, 4515-4133. व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657-6610-71. व्हॉट्सअप क्रमांक 8657-6610-71. दूरध्वनी क्रमांक देखील पुन्हा एकदा 4515-4132 आणि 4515-4133. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची FM ब्रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲप.

दूरध्वनीवर आपल्याशी विठ्ठल देशपांडे यांनी संपर्क साधला होता आणि ते सांगत आहेत की सूर आणि शब्दांचं एक वेगळंच नातं आहे. सुराशिवाय शब्द नाहीत आणि शब्दाशिवाय सूर नाहीत असं ते म्हणत आहेत. तसेच अशोक पत्की यांनी व्हॉट्सअपद्वारे आपल्याला संदेश पाठवलेला आहे की मिले सूर मेरा तुम्हारा हे गीत त्यांना ऐकायला आवडेल. आणि माफ करा, जयेश भास्कर ननावरे यांनी हा संदेश आपल्याला पाठवलेला आहे. मिले सूर मेरा तुम्हारा हे गीत त्यांना आजच्या सूर या विषयासंबद्धात आठवतं आहे. धन्यवाद.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

डॉक्टर विवेकानंद शांता श्रीपाद रेग्गी माहीमहून यांनी आपल्याला दूरध्वनीद्वारे संपर्क साधला होता आणि त्यांनी सांगितलं की सुरांविषयी आजचा जो कार्यक्रम आहे त्यावरून त्यांना कॅन्सरविषयी सांगायचं होतं की ते थेरपी घेतात, संगीत थेरपी, सुरांच्या थेरपीने कॅन्सरवर देखील आणि इतर अनेक रोगांवर देखील मात होऊ शकते असं ते म्हणतात. आणि त्यांनी सांगितलं की सुरांची ही जर थेरपी घेतली तर आपलं आयुष्य कधीच बेसूर होऊ शकत नाही. खूप छान शब्दात विवेकानंद सर सांगत होते. धन्यवाद सर.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोते हो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट आवश्यक.

दृश्य ऐका नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून. लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:15 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.

सुरांविषयी बोलत असताना जयंत बर्वे यांनी आपल्याला व्हॉट्सअपद्वारे संदेश पाठवला आहे. ते सांगतायत की मनाला स्पर्श करणारा एक भाव कानाला मधुर वाटतो तो सूर. सूर एक जादू आहे, गळ्यातून उतरणारा, वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा, ऐकत राहावा असा. आणि आता आपण लता दिदी

ज्या सुरातील गाणी ऐकत आहोत, किती ऐका कितीही ऐकावी समाधान होत नाही अशी जादुई. खूप छान शब्दात जयंत बर्वे यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. तसेच दीपा पालकर सांगत आहेत की लता मंगेशकर या सुरांच्या साक्षात सरस्वती. सूर हे मनाला शांती देतात आणि त्याप्रमाणे लताजी यांचे गायन त्याचे सूर आपल्या मनाला शांत करतात. तर कल्पवृक्ष कन्येसाठी या गीताची फरमाईश दीपाजींनी केलेली आहे नक्कीच.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.

सुयोग महाजन यांनी व्हॉट्सअपद्वारे आपल्याशी संपर्क साधलेला आहे आणि ते सांगत आहेत की लता दिदींची आठवण म्हणजे एकदा पु ल देशपांडे म्हणाले होते की परमेश्वर आहे की नाही मला माहीत नाही, परंतु जोपर्यंत सूर्योदय आणि सूर्यास्त होत आहे तोपर्यंत लता दिदींचा आवाज असणार आहे. आणि आज तिच्या भौतिक अर्थाने जाण्यानंतरही आपला प्रत्येकाचा दिवस हा लता दिदींच्या सुरांनी सुरू होतो आणि तिच्याच सुरांनी मावळतो असं ते ब्रह्मांडाला पडलेलं एक सुंदर वलय आहे. किंवा एखाद्या लताचं संपूर्ण गाणं त्यांनी सांगितलंय की या कार्यक्रमातील सर्व गाणी त्यांना आवडलेली आहेत. धन्यवाद सर. तसेच रवींद्र कुडाळकर यांनी देखील आपल्याशी व्हॉट्सअपवर संपर्क साधलेला आहे आणि ते सांगत आहेत की सूर नसते तर आयुष्य बेसूर झाले असते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादी कविता लिहिली, एखादं गीत शब्दरूपात उतरलं, परंतु ते स्वरबद्धच झालं नसतं सुरांशिवाय. खूप सुंदर अशा शब्दामध्ये रवींद्रजी यांनी सांगितलेलं आहे.

कार्यक्रम सुरू होत आहे सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन डॉक्टर विज्ञापना गोकर्णकर आणि सादर करते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो नमस्कार. स्तुती कोणाला बरं आवडत नाही? आपण केलेल्या कामाची, आपल्या व्यक्तित्वाची पावती म्हणजे स्तुती. पण सज्जन व्यक्तींची गंमतच आहे, सज्जन व्यक्ती स्तुतीवर अवलंबून राहत नाही. प्रस्तुत सुभाषितात स्तुतीचं मानवीकरण करून सज्जन आणि दुर्जन यांच्या वृत्तीतील फरक गमतीशीर पद्धतीनं सांगितला आहे. सुभाषितकार म्हणतो,
1: अद्यापि दुर्निवारं स्तुतिकन्या वहति कौमारं सद्भ्यो न रोचते सा संतोप्यस्यै न रोचन्ते.
0: सुभाषितकार म्हणतो, स्तुतिरूपी कन्या आजही कुमारिकाच आहे, तिचा विवाह अजून झालेला नाही. याचं कारण काय? तर सज्जनांना स्तुती अजिबात आवडत नाही आणि या स्तुतिरूपी कुमारिकेला

दुर्जन आवडत नाहीत. जे सज्जन असतात ते आपल्या कामावर आणि कर्तव्यावर विश्वास ठेवतात. कोणी आपली स्तुती करो अथवा न करो त्यांच्या आयुष्यात त्याचा विशेष फरक पडू देत नाहीत. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचं समाधान त्यांना स्वतःला असतं आणि त्यामुळे प्रसिद्धी, कीर्ती किंवा कौतुक यावर ते अवलंबून राहतच नाहीत. या उलट दुर्जन व्यक्तींना मात्र आपल्या प्रसिद्धीची, कीर्तीची, यशाची, प्रशंसेची अपेक्षा असते. सर्वत्र आपली स्तुती व्हावी, लोकांनी आपलं गुणगान करावं अशी त्यांची इच्छा असते. पण अपेक्षा असली की उपेक्षेची शक्यता नाकारता येत नाही. ज्यांना सतत स्तुती हवी असते त्यांच्यामध्ये अनेकदा कळत नकळत अहंकार आणि स्वार्थ डोकावू लागतो आणि म्हणूनच स्तुतिरूपी कन्येला असे दुर्जन आवडतच नाहीत. कवीने येथे अत्यंत सुंदर कल्पना मांडली आहे. सज्जन लोक स्तुतीकडे आकर्षित होत नाहीत आणि उलट दुर्जन लोक तिच्याकडे जाण्यास नेहमी तयार असले तरी स्तुतीच त्यांना पसंत करत नाही. त्यामुळे स्तुतिरूपी कन्येचा कोणाशीही विवाह होऊ शकत नाही आणि म्हणून ती आजता गायत कुमारिकाच राहिली आहे. या सुभाषितातून स्तुतीपेक्षा कर्तव्य आणि सद्गुण अधिक महत्वाचे आहेत हा संदेश मिळतो. सज्जन व्यक्तीने कौतुकाची अपेक्षा न ठेवता आपलं कार्य प्रामाणिकपणे करत राहावं. कारण खरं मोठेपण हे स्तुतीत नसून आपल्या कार्यात आणि आचरणातच असतं. अद्यापि दुर्निवारम स्तुती कन्या वहती कौमारम सद्भ्यो न रोचते सा संतोप्यस्यै न रोचन्ते.

आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन विद्यापन डॉक्टर विद्यापना गोकर्णकर. सादरकर्ते गुरुनाथ तेरवणकर. श्रोते हो, योग्य काय अयोग्य काय, सार काय असार काय, अहंकार दूर सारून आपले नित्यकर्म करत राहून फळाची अपेक्षा न करणं, यासाठी देवबाप्पाकडे एकच मागणी आहे आणि ती ऐकूया पुढील गीतातून.

0: आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता हेच भारताचं धोरण. मन की बात मधून पंतप्रधानांचं प्रतिपादन. 2016 केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं केलं स्मरण. बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. दुष्काळी परिस्थितीमध्ये मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेला उंच उडीमध्ये रौप्य पदक. आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय. विराट कोहलीच्या 1 दिवसीय क्रिकेटमधल्या 15,000 धावा पूर्ण. आता सविस्तर बातम्या. 2016 सर्जिकल स्ट्राईक, 2019 बालाकोट हवाई हल्ला आणि 2025 ऑपरेशन सिंदूर ही दहशतवादाबाबतच्या भारताच्या शून्य सहनशीलता धोरणाची ठळक उदाहरणं आहेत, असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी काल केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधानांनी देशपरदेशातील नागरिकांशी संवाद साधला. 2016 भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाचा एक नवीन दृष्टिकोन जगासमोर आला, असं पंतप्रधान म्हणाले. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या जनगणनेच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. आतापर्यंत 32 कोटींहून अधिक कुटुंबांची माहिती नोंदवली गेली असल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आणि स्वनोंदणी सुविधेचा वापर करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी काल केलं. नुकत्याच साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवाचीही पंतप्रधानांनी मन की बात मध्ये दखल घेतली. नशामुक्त युवा अभियानांतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प केला असल्याचं पंतप्रधान म्हणाले. या अभियानाला साथ देण्याचं आवाहन करताना ते म्हणाले,
1: युवाओं ने नशे से दूर रहने की प्रतिज्ञा ली और इस संदेश को दूसरों तक पहुंचाने की जिम्मेदारी भी ली. ये सब हो रहा है नशा मुक्त युवा अभियान के तहत.

0: इसमें माय भारत के वॉलंटियर शामिल हैं और जागरूकता के कार्यक्रम हुए हैं। नशा मुक्ति का संदेश, हमारे युवा खुद इस संदेश को आगे बढ़ा रहे हैं। माय भारत पर एंथेम, स्लोगन राइटिंग और नुक्कड़ नाटक जैसी अलग अलग प्रतियोगिताएं हुई है।
1: 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या स्वच्छता मोहिमेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत। यानिमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊयात प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेविषयीची माहिती।
2: 2021 सुरू झालेल्या पीएम गतिशक्ती योजनेनं पायाभूत सुविधांच्या विकासाकडे पाहण्याची एक नवी दिशा दिली। पायाभूत सुविधांची वेगवेगळी कामं वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याऐवजी ही कामं करताना एकमेकांशी समन्वय ठेवण्याच्या उद्देशानं गतिशक्ती योजना तयार करण्यात आली। यासाठी भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारित राष्ट्रीय आराखडा तयार करण्यात आला आहे। 16 मंत्रालयं आणि विविध सरकारी विभागांकडील पायाभूत सुविधांची माहिती एकत्रित करण्यात आली। त्यामुळे एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्या परिसरात आधीपासून कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, कुठे कमतरता आहे आणि कोणती कामं एकमेकांशी समन्वयानं करता येतील हे नियोजकांना पाहता येतं। गतिशक्ती मंचावर आज 100 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायाभूत सुविधांची माहिती उपलब्ध आहे। यामुळे महामार्ग, रेल्वे, बंदर, विमानतळ, औद्योगिक मार्गिका, वीजवाहिन्या आणि मालवाहतूक व्यवस्था यांसारख्या पायाभूत प्रकल्पांमध्ये अधिक चांगला समन्वय साधला जात आहे। गेल्या अनेक वर्षांपासून देशाचा दळणवळणावरचा खर्च देशाच्या GDP सुमारे 13-14% होता। आता हा खर्च जवळपास 8% कमी झाला आहे। हा खर्च आणखी कमी करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पीएम गतिशक्ती मंच उपयुक्त ठरत आहे। आकाशवाणी बातम्यांसाठी पूजा दीक्षित, पुणे।
1: सेवा संकल्प अभियानाच्या निमित्ताने बडनगर ते वाराणसी अशी भाजपाच्या वतीने काढण्यात आलेली सेवा संकल्प यात्रा काल भंडारा जिल्ह्यात दाखल झाली। या अंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या 2528 शाळांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। दुष्काळी परिस्थितीमध्ये मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। ते काल नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते। अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। यामध्ये समावेश न झालेल्या तालुक्यांची तपासणी करून Trigger 3 अंतर्गत मदत देण्यात येईल। दुष्काळासंदर्भात करण्याच्या 12 उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे। ज्या जिल्ह्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। फेब्रुवारीपर्यंत अल निनो परिणाम राहील असं तज्ज्ञांचं मत आहे। त्यादृष्टीनं सरकार तयारी करत आहे। प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा तयार करावा लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले। दरम्यान राज्यातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना 17 मागण्या असलेलं पत्र लिहिलं आहे अशी माहिती काल पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या समस्यांना केंद्रस्थानी मानून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले। यामध्ये विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातल्या दुष्काळ घोषित तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या आगामी परीक्षेचं शुल्क माफ करण्यात आल्याचं प्रभारी कुलसचिव डॉ प्रफुल्ल पवार यांनी सांगितलं। तसंच विद्यापीठातील भोजनगृहाच्या दरामधील प्रस्तावित वाढ तात्काळ रद्द करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून प्रस्तावित असलेला 3 दिवसांचा संप स्थगित करण्यात आला आहे। ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं या वृत्ताला दुजोरा दिला आहे। काल रात्री इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात संपाशी संबंधित मुद्द्यावर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं AIBA समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। दोनही संघटनांच्या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तिरुअनंतपुरम मध्ये काल झालेल्या पहिल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजचं 296 धावांचं लक्ष गाठताना भारतानं 41 षटकं आणि 4 चेंडूत 2 गडी गमावून 300 धावा केल्या आणि 3 सामन्यांच्या एक दिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी.

आघाडी घेतली. विराट कोहलीच्या शानदार शतकामुळे तो एक दिवसांच्या सामन्यात 15,000 धावा पूर्ण करणारा सचिन तेंडुलकर नंतर दुसरा फलंदाज ठरला आहे. 139 धावांवर नाबाद राहिलेल्या कोहलीचं हे एक दिवसांच्या क्रिकेट मधलं 55वं शतक आहे. कर्णधार शुभमन गिलनंही 110 धावा करून या यशात महत्वाची भूमिका बजावली. तत्पूर्वी वेस्ट इंडिजनं 50 षटकात 7 गडी गमावून 295 धावा केल्या होत्या. 4 गडी बाद करणारा कुलदीप यादव सामनावीर ठरला. जपानमधील नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं आहे. काल झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने उंच उडीमध्ये रौप्य पदक आणि महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत हरिता भद्राने कांस्य पदकाची कमाई केली आहे. महिलांच्या लांब उडी प्रकारात रौप्य पदक जिंकलेल्या एनसी सोजन, पुरुषांच्या एकेरी स्क्वॅश प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभय सिंग आणि अनाहत सिंग यांचं राष्ट्रपतींनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे. पुरुष क्रिकेटमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात आज निशिन इथं भारत आणि अफगाणिस्तान आमने सामने असतील. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून उद्भवलेली पूरस्थिती अजूनही कायम आहे. पाऊस थांबला असला तरी इतर तालुक्यांमधल्या 63 गावांचा संपर्क तुटलेलाच आहे. हवामान. कोकण आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता हेच भारताचं धोरण. मन की बात मधून पंतप्रधानांचं प्रतिपादन. 2016 केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं केलं स्मरण. बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. दुष्काळी परिस्थितीमध्ये मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेला उंच उडीमध्ये रौप्य पदक. आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय. विराट कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या 15,000 धावा पूर्ण. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: रेनबो फंडेच्या उत्तरार्धात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत.
2: फेसबुक नि स्काय व्हॉट्सअप इन लाइफ मान मोड काम इथे नो आराम सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे. रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे.
2: म्युझिकल साथ, रियल

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोत्याहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.

साहस, त्याग, समर्पण, निष्ठा अशी अनेक विशेषणं ज्यांच्यासमोर फिकी पडतील असे क्रांतिकारक भगतसिंह, भगतसिंग यांचा यांची जयंती आज. आणि 1907 रोजी लालईपूर येथे जन्मलेल्या क्रांतिकारक भगतसिंग यांच्याविषयी थोडंसं. दयानंद वेदिक हायस्कूल येथून त्यावेळेस त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं होतं आणि लहानपणापासून अत्यंत अभ्यासात हुशार असलेल्या त्यांना वाचनाचे भयंकर वेड होते. जेव्हासुद्धा ते लोकांच्या नजरेस पडायचे त्यावेळेस त्यांच्या हातात एकतरी पुस्तक लोकांना दिसत असे असं इतिहासात लिहिलेलं आहे. 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग येथील निष्पाप आणि शांतीपूर्ण आंदोलकांवर जेव्हा गोळ्या झाडल्या गेल्या त्यामध्ये तब्बल 1000 अधिक लोकांचा जीव गेला आणि ही गोष्ट जेव्हा 13 वर्षांच्या भगतसिंघाला समजली त्यावेळेस शाळेतून ते थेट जालियनवाला बाग हत्याकांड जिथे झाला तिथे पोचले. तेथील माती त्यांनी एका बाटलीमध्ये भरली आणि उशिरा रात्री घरी आली.

भारतरत्न गानकोकिळा लतादिदी मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण रेनबो फंडेच्या पूर्वार्धात सूर या विषयावर कार्यक्रम केला आणि त्याला अत्यंत छान असा सर्व श्रोत्यांचा प्रतिसाद लाभला. कल्पना नाईक तसेच दीपा पालकर, रजनीकांत पाटील, श्रीपाद जोशी, प्रमोद देशमुख, कल्पना राजू उल्हासनगरहून, सुहास पांडे, महेंद्रभाय, काशीनाथ पाटील, डॉक्टर विवेकानंद, शांता श्रीपाद रेगे, रवींद्र कुडाळकर, आर्यन सोमवंशी, प्रमोद कारखानीस जयंत बर्वे, माधव वाघ पुण्याहून, विश्वास चांदूरकर, गजानन मुरेश्वर पाटील उमेलमान वसईहून, कृष्णानंद कामत, प्रकाश कुलकर्णी, प्रल्हाद महाडळकर आणि मिलिंद शिंदे, प्रज्ञा मानकामे, दुर्गादास पालिवाल जळगावहून, ईश्वरदास शेट्टी, प्रज्ञा वनारसे, वीणा नाडकर्णी आणि नरेंद्र साळगावकर, श्रावणी आणि मंगेश भगत शहाबाजहून, सुभाष चव्हाण, सुयोग महाजन, अजय काणे, सुनीता काणे, प्रशांत नाईक उरणहून आणि रघुनाथ कन्नूरकर, गणेश लांजूरकर, श्रीपाद वाघ, श्रीप्रकाश वाघ, रोहिणी बापट, बाळासाहेब कुंभार, दत्तात्रय आडत वेळापूरहून, सी आर स्वामी, सुधा डमरे नाशिकरोडहून, तिलोत्तमा वेरळकर, निलेश जोशी, संध्या रानडे, अपूर्वा क्षुत्री, निशा लोहार, यशवंत आडमुठे, तुषार कर्णिक, आत्माराम कराडे, प्रदीप कुमार कोटलवार, विजय जोशी, जयेश भास्कर ननावरे, प्रमोद राऊत धाराशिवहून, संजीव कुलकर्णी, अरुण

गावकर, मंगेश म्हात्रे, संध्या गावकर, भूषण दळवी, स्वाद्मी कुलकर्णी आणि अनेक श्रोत्यांनी आपल्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे. धन्यवाद श्रोते हो. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲप देखील.

प्रमोद जोशी यांनी लता दीदींसाठी एक खास लता दीदींवर रचलेली कविता आपल्याला पाठवलेली आहे. स्वरातली माधुरी तुझ्या ग रोजच अनुभवतो नव्याने, दिन उगवे अन सूर्य मावळे, जादू भरल्या तुझ्या स्वराने. अनुभवतो साऱ्याच भावना भोगल्या कधी कधी न जगल्या, सूर तुझे मज देती अनुभव, आनंद असो वा दुःख भारल्या. भाग्यवान आम्ही रसिक लताग, तुझ्या स्वरांनी चिंब जाहलो, श्रीमंती ही आम्ही मिरवली, ऋणात तुझिया पूर्ण बुडालो. सरस्वती तू मी ग पामर, काय तुझी ती महती गाऊ, एकच इच्छा सुरात जगलो, सुरात पैल तीराला जाऊ, सुरात पैल तीराला जाऊ. अतिशय सुंदर अशा शब्दात डोळे पाणावतील असे शब्द हे प्रमोद जोशी यांनी ही कविता आपल्या गानकोकिळा भारतरत्न लता दीदींच्यावर हे शब्द त्यांनी रचलेले आहेत. धन्यवाद प्रमोदजी.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादर करत्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या गोष्टीचा सातवा भाग.
1: व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या उभारणीत सुरुवातीला रस घेतलेल्या अनेकांचा उत्साह पुढे झपाट्याने आटावा हे अनाकलनीय होतं. अनेकांनी तेजीच्या काळात इतर बऱ्याच संस्थांना देणग्या दिल्याची उदाहरणं होती. त्याचप्रमाणे मंदीच्या काळातही मुंबईत इतर संस्थांना देणग्या मिळतच होत्या. मंदीतून सावरल्यानंतरही अनेकांनी सार्वजनिक कामांसाठी बरेच पैसे दिले होते. उदाहरणार्थ शेअर बाजारात झालेल्या नुकसानीतून सावरल्यानंतर प्रेमचंद रायचंद यांनी 1869 ते 1878 दरम्यान 4 लाख रुपये खर्चून मुंबई विद्यापीठाचा राजाबाई टॉवर बांधला होता. संग्रहालयासाठी सुरुवातीला मोठी देणगी देणाऱ्या कावसजी जहांगीर यांनी विद्यापीठाला 1878 मध्ये पदवीदान सभागृह म्हणजेच कॉन्व्होकेशन हॉल बांधून दिला होता. संग्रहालयासाठी प्रिन्स आल्बर्ट यांचा संगमरवरी पुतळा भेट देणाऱ्या डेव्हिड ससून यांनी 1870 दरम्यान काळा घोडा इथली ससून लायब्ररी बांधण्यासाठी पैसा दिला होता. पण हे आणि असे अनेक लोक होते ज्यांनी म्युझियमसाठी पैसे देताना मात्र हात आखडता घेतला होता. यामागची कारणं कधी समजली नाहीत.
2: संग्रहालयाची इमारत पूर्ण होण्याची चिन्ह दिसेनात. अर्धवट बांधलेल्या इमारतीचं उन्हा पावसात नुकसान होऊ लागलं होतं. आर्किटेक्ट कंत्राटदार यांनी केलेल्या कामाचेही पैसे देता येईनात. संग्रहालयाच्या इमारतीसाठी आणखी किती पैसे लागणार आहेत याचा समितीला काहीच अंदाज येत नव्हता.
1: म्युझियमच्या भवितव्याची चिंता लागलेल्या लोकांनी हा प्रकल्प सरकारने अथवा म्युनिसिपालिटीने आपल्या हातात घ्यावा अशी मागणी करायला सुरुवात केली. समितीवरचा दबाव वाढू लागला. त्यातच संग्रहालयाचे मुख्य आर्किटेक्ट मेसर्स स्कॉट मॅक्लीलँड अँड कंपनी यांनी त्यांची फी न मिळाल्यामुळं कोर्टात दावा ठोकण्याची नोटीस पाठवली. नव्याने नियुक्त झालेले गव्हर्नर फिट्झजेराल्ड यांनी मध्यस्थी करून कंपनीला थोपवून धरलं. यामुळे समितीची अब्रू जायची पाळी तर आलीच, पण प्रकल्प राणीच्या नावाने असल्यामुळे सरकारवरही नामुष्की आली. राणीच्या नावामुळे ह्या प्रकल्पाला दत्तक घेणं सरकारला भाग होतं, दुसरा इलाजच नव्हता.
2: सरकारी स्तरावर हालचाली सुरू झाल्या. सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता कॅप्टन फिंच यांनी डॉक्टर बर्डवूड यांच्या मदतीने थकलेली देणी आणि इमारत पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या रकमेचं अंदाजपत्रक तयार केलं. त्यावरून संग्रहालयासाठी आणखी 1.5 लाख रुपयांची आवश्यकता असल्याचं समजलं.
1: सरकारने तेवढी रक्कम तातडीने मंजूर केली. 1868 मध्ये सरकारने हा प्रकल्प ताब्यात घेतला. संग्रहालय समिती बरखास्त झाली. संग्रहालयाचे क्युरेटर डॉक्टर जॉर्ज बर्डवूड यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी जे जे स्कूल ऑफ आर्टचे सुपरिंटेंडंट जॉर्ज विल्किन्स टेरी यांची कार्यवाहक क्युरेटर म्हणून नेमणूक करण्यात आली. संग्रहालय आता सरकारी प्रकल्प झाला होता. तो पैशांमुळे रखडण्याची शक्यता नव्हती. बांधकाम वेगाने होऊ लागलं.
2: मध्ये संग्रहालयाची इमारत पूर्ण झाली. टाउन हॉलमध्ये ठेवलेल्या जुन्या संग्रहालयाच्या वस्तू नवीन इमारतीमध्ये हलवण्यात आल्या. माहितीचे तक्ते लावण्यात आले. संपूर्ण तयारी झाल्यावर 2 मे 1872 रोजी गव्हर्नर फिट्झजेराल्ड यांच्या हस्ते संग्रहालय जनतेसाठी खुलं करण्यात आलं.
1: संग्रहालयाची इमारत पूर्ण झाली तेव्हा तिच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले होते. मुंबई शहरातलं किंवा त्यावेळेच्या बॉम्बे प्रेसिडेन्सी मधलं हे पहिलं आणि देशातलं 3 क्रमांकाचं मोठं संग्रहालय श्रीमंती व्हिक्टोरियन शैलीच्या अंतर्गत रचनेसह इटालियन पॅलेडियन पद्धतीची बांधलेली ही इमारत त्या काळी देशातली एकमेव इमारत ठरली होती. सार्वजनिक कार्यांसाठी वाहिलेली टाउन हॉल नंतरची ही पहिली इमारत होती. या संग्रहालयामध्ये प्रदर्शित केलेलं साहित्य ऐतिहासिक महत्वाचं तर आहेच, शिवाय इमारतही एक प्रेक्षणीय वास्तू आहे. विशिष्ट हेतू डोळ्यांसमोर ठेवून सुद्धा बांधलेली ही पहिली इमारत होती.
2: मुंबई सारख्या सर्वाधिक श्रीमंत आणि दानशूर शहरात संग्रहालयाचं काम पैशा वाचून 14 वर्ष रखडलं हाही एक विक्रमच होता. 1 ऑक्टोबर 1885 या दिवशी संग्रहालयाचा कारभार मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आला. तेव्हापासून संग्रहालय आणि शेजारच्या राणीबागेचं पालकत्व महापालिकेकडे आहे. महापालिका त्यांचं संगोपन उत्तम पद्धतीने करते आहे.
1: 1922 साली मुंबईत काळा घोडा इथं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम सुरू झाल्यानंतर या वस्तुसंग्रहालयामधल्या बऱ्याचशा प्राचीन वस्तू त्या वस्तुसंग्रहालयामध्ये पाठवण्यात आल्या. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम म्हणजेच आजचं छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय. सदर संग्रहालयासाठी अपार कष्ट उपसणारे डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचा मृत्यू 1874 साली झाला. भाऊ दाजी हे मुंबईच्या त्यावेळच्या वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातलं मोठं नाव होतं. गोव्यातल्या मांद्रे गावात जन्मलेल्या भाऊंचं पाळण्यातलं नाव रामकृष्ण विठ्ठल लाड. ते निष्णात डॉक्टर होतेच, त्याचबरोबर मराठी इतिहास अभ्यासक, संस्कृत पंडित, संशोधक, वनस्पतीशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्तेही होते. 1866 मध्ये दादाभाई नवरोजी यांनी लंडनला स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मुंबई शाखेचे भाऊ अध्यक्ष होते. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या भाऊंनी तिथे अध्यापनही केलं होतं. प्राचीन संस्कृत वाङ्मयाचा त्यांचा विशेष अभ्यास होता. संस्कृत साहित्यिकांचं जीवन, कालनिश्चिती आणि गुप्तकालीन इतिहास यावर त्यांनी संशोधन केलं होतं.
2: 1851 मध्ये ग्रँड मेडिकल कॉलेजमधून भाऊ डॉक्टर झाले आणि त्यांनी स्वतंत्र वैद्यकीय सेवा सुरू केली. त्यांनी महारोगावरच्या औषधांचा शोध लावला होता. वनस्पती आणि त्यांच्या औषधी गुणधर्मांच्या संशोधनासाठी त्यांनी देशभर प्रवास केला. याचसाठी व्हिक्टोरिया म्युझियम

0: आणि गार्डनच्या सहसचिवपदी त्यांची निवड झाली होती. भाऊंनी संग्रहालय आणि वनस्पती उद्यान उभारणीसाठी अपरिमित योगदान दिलं होतं. भाऊ संग्रहालयाला टेम्पल ऑफ सायन्स म्हणत. संग्रहालयाच्या इमारतीसाठी पैसे उभारण्यासाठीही भाऊंनी मोठे कष्ट उपसले होते. 31 मे 1874 भाऊंचं निधन झालं. भाऊंनी संग्रहालयासाठी घेतलेल्या मेहनतीविषयीची कृतज्ञता म्हणून 1975 विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमचं नामकरण डॉक्टर भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालय असं करण्यात आलं.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकला भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या गोष्टीचा 7वा भाग. या गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील, संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम अज्ञात मुंबई.
1: नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.
0: पहाटे 5 वाजल्यापासून सुरू असलेला हा सुरांचा प्रवास आपल्यासाठी असाच सुरू राहणार आहे. आरजे मधुलिका आपल्या सोबतीला असतील FM गोल्डवर 10 ते 1 या वेळेत, आणि FM रेनबोच्या दुपारच्या सत्रात 2 ते 5 या वेळेत आरजे दुहिता आपल्यासोबत असेल. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲप. श्रोते हो, ज्ञानेश्वरांनी आणि त्यांच्या सर्व बंधू भगिनींनी ज्याप्रमाणे समाजाला मार्ग दाखवला, त्याप्रमाणेच लता दिदी आणि त्यांच्या बंधू भगिनींनी सर्व रसिकांना आनंदाच्या अनुभूतीचा मार्ग दाखवला. आज सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस, गणेशोत्सवानंतर गणपती बाप्पाला निरोप देऊन आलेली सर्व भक्त मंडळी आपापल्या नित्याच्या कामाला लागलेली असतील आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने मनात उत्साह आणि नवे उमेद घेऊन आता सर्व बाहेर पडलेली असतील. आपणा सर्वांचा दिवस आनंदात उत्साहात जाओ आणि आपला मनाजोगता जाओ, हीच ब्रह्मांडाकडे प्रार्थना.

0: आकाशवाणी पुणे केंद्र राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची आज दशकपूर्ती. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं भारताचं धोरण सर्जिकल स्ट्राईकमुळे अधोरेखित झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेला उंच उडीमध्ये रौप्यपदक. आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय. विराट कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या 15,000 धावा पूर्ण. आता सविस्तर बातम्या. भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन त्यांच्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांना म्हणजेच सर्जिकल स्ट्राईकला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देण्यासाठी 2016 28-29 सप्टेंबर रोजी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेपलीकडे जाऊन त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. मन की बातच्या कालच्या संवादातही पंतप्रधानांनी भारताच्या या कारवाईचं स्मरण केलं. भारताची दहशतवाद विरोधातली निर्णायक आणि ठाम भूमिका यातून दिसून आली. यादृष्टीनं हा हल्ला ऐतिहासिक टप्पा असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. भारतीय लष्करानं नियंत्रण रेषा ओलांडून केलेल्या हल्ल्याबाबत जगभरात आश्चर्याची प्रतिक्रिया उमटल्याचं त्यांनी नमूद केलं. त्याचबरोबर गेल्या 10 वर्षात दहशतवाद विरोधी दृष्टिकोन विकसित होत गेला आहे आणि दहशतवादाविरोधातलं भारताचं शून्य सहनशीलतेचं धोरण अधिक ठळकपणे पुढे येत असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. भारताला कोणत्याही देशाच्या भूभागावर ताबा मिळवायचा नाही, परंतु धोका निर्माण झाल्यास आपल्या सुरक्षेचं आणि सामरिक स्वायत्ततेचं रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी भारत सक्षम आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत एका संरक्षण परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होते. एखादा शेजारी देश जोपर्यंत दहशतवादाला पाठिंबा देत राहील, तोपर्यंत भारताला त्याविरुद्ध सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचा अधिकार आहे, असंही सिंग यांनी स्पष्ट केलं. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते आज दिल्लीत कृषीविषयक 2 दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन होणार आहे. चालू वर्षातील रब्बी हंगामाच्या तयारीसाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. आगामी रब्बी हंगामासाठीच्या प्राधान्यक्रमांवर आणि तयारीची चर्चा यामध्ये होईल. या परिषदेत केंद्र आणि राज्य यांच्यातील कृषी आधारित कृषी उत्पादनं, उत्पादकता, शाश्वतता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसंदर्भात समन्वित आणि परिणाम केंद्रित धोरण विकसित करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला जाईल, असं कृषी मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. आरोग्य सेवेतील वेगवान प्रगतीच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञान डॉक्टरांच्या मानवी स्पर्शाची जागा घेऊ शकत नाही, असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. ते काल केरळमधल्या तिरुअनंतपुरम इथल्या SUT अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या पदवी प्रदान सोहळ्यात बोलत होते. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल साबरमतीमध्ये 1500 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक मोठ्या रेल्वे विकास प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि शुभारंभ केला. तसंच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासमवेत त्यांनी साबरमती स्थानकावरून LNG चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेला हिरवा झेंडाही दाखवला. रेल्वेमधला डिझेलचा वार्षिक वापर 293 कोटी लिटरवरून 108 कोटी लिटर इतक्या मोठ्या प्रमाणात कमी झाला असून तो पूर्णपणे बंद करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं शहा यावेळी म्हणाले.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारण पावसाच्या पाण्याच्या पुनर्भरणाची अंमलबजावणी प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी दिली आहे. ते काल धुळे जिल्ह्यातील एका पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. उकाई धरणातील पाणी महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. बँक कर्मचाऱ्यांनी आजपासून पुकारलेला 3 दिवसांचा देशव्यापी संप काल रात्री मागे घेण्यात आला आहे. इंडियन बँक असोसिएशन आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या बँक कर्मचारी संघटनेदरम्यान झालेल्या चर्चेनंतर संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. 5 दिवसांचा आठवडा ही बँक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. या आणि इतर मागण्यांसंदर्भात सर्व कर्मचारी संघटनांची शिखर संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इंडियन बँक असोसिएशन यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 2000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या ग्राहक ते व्यापारी यांच्यातील यूपीआय व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. 6 वर्ष पूर्णपणे मोफत यूपीआय सेवेनंतर येत्या 15 ऑक्टोबरपासून 2000 पुढील व्यवहारांवर 4.5% शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यातून व्यक्ती ते व्यक्ती व्यवहार आणि 2000 पेक्षा लहान देयकं वगळण्यात आली आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या कतारच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या आज दोहा एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक AIIB गव्हर्नन्स मंडळाच्या 11व्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहतील. तसंच AIIB अध्यक्ष आणि जॉर्डन स्वित्झर्लंड अल्जेरिया सौदी अरेबिया आणि नेपाळ यांच्या अर्थमंत्र्यांसमवेत इतर महत्वाच्या द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील. भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक उच्च पातळीवर नेण्याची तयारी असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. त्यानंतर समाज माध्यमांवरील संदेशात ही भेट फलदायी ठरल्याचं आणि उभय देश संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं नमूद केलं आहे. दुबईमधल्या भारतीय वाणिज्य दूतावासानं सेवा पंधरवड्याअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. या उपक्रमाअंतर्गत दिल्लीत आयोजित विकसित भारत रन या उपक्रमात अनेक भारतीय नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. वाणिज्यदूत डॉ ई विष्णुवर्धन रेड्डी यांनी या रनला हिरवा झेंडा दाखवला. तसंच यावेळी दूतावासाकडून आयोजित करण्यात आलेल्या श्रमशिबिरात भारतीय कामगारांसाठी आर्थिक आणि वैद्यकीय साक्षरतेबाबत जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय निवडणूक आयोगानं दिल्लीतील विशेष पुनरीक्षण कार्यक्रमासाठी सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवून 30 ऑक्टोबर करण्यात आली आहे. तर दावे हरकती निवारण 30 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे. अंतिम मतदार यादी 4 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार असल्याचं दिल्लीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अर्ज क्रमांक 6 द्वारे नवीन मतदार नोंदणीची शिबिरं काल यशस्वीपणे आयोजित करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. उझबेकिस्तानमधील समरकंद इथं झालेल्या 46व्या बुद्धिबल ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं खुल्या गटात रौप्य आणि महिलांच्या गटात कांस्य पदक जिंकत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. पुरुषांच्या संघानं हंगेरी समवेतचा सामना आणि महिला संघानं जॉर्जिया समवेतचा सामना बरोबरीत राखला. भारतानं 3रा हा करंडक जिंकला आहे. जपानमधील नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. काल झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेनं उंच उडीमध्ये रौप्यपदक आणि महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत हरिता भद्राने कांस्य पदकाची कमाई केली आहे. पुरुष क्रिकेटमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात आज निशिन इथं भारत आणि अफगाणिस्तान आमनेसामने असतील. या स्पर्धेत आतापर्यंत भारताला 4 सुवर्ण 16 रौप्य आणि 17 कांस्य पदकांसह 37 पदकं मिळाली आहेत. क्रिकेट
तिरुअनंतपुरम इथं काल झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 50 चेंडू आणि 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करत 295 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतानं 300 धावा करत हे लक्ष्य सहज गाठलं. भारताकडून विराट कोहलीनं 88 चेंडूत नाबाद 139 धावांची शानदार खेळी केली. कोहलीनं या खेळीसह एकदिवसीय क्रिकेटमधील 15,000 धावा पूर्ण केल्या.

भारताकडून गोलंदाजीत कुलदीप यादवनं प्रभावी कामगिरी करत चार गडी बाद केले. कुलदीप यादवला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मालिकेतील दुसरा सामना येत्या 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटी इथं खेळला जाणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्सची आज दशकपूर्ती. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं भारताचं धोरण सर्जिकल स्ट्राईकमुळे अधोरेखित झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेला उंच उडीमध्ये रौप्य पदक. आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय. विराट कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या 15,000 धावा पूर्ण. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका, नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून. लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.

0: युद्ध भीषण होता जा रहा था। अब मेजर थापा के पास मात्र 3 जवान ही बचे थे। तभी एक बम उनके बंकर पर आकर गिरा। मेजर थापा ने बिजली जैसी फुर्ती दिखाई और इससे पहले कि वो बम फटता, वो बंकर से बाहर कूद गए और अपनी खुकरी से दुश्मन को मारने लगे।
1: अचानक एक चीनी सैनिक ने राइफल की बट से उनके चेहरे पर प्रहार किया। वो जमीन पर गिर गए और उन्हें बंदी बना लिया गया।
2: छोड़ो।
0: दुर्भाग्यवश उनके युद्ध बंदी बनाए जाने की सूचना भारतीय सेना को नहीं मिली। सबने यही समझा कि मेजर धन सिंह थापा वीरगति को प्राप्त हो गए।
3: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो। भारताने पाकिस्तानातले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला आज 10 वर्ष पूर्ण झाली। 28 आणि 29 सप्टेंबर 2016 रात्री लष्करानं नियंत्रण रेषेपलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर लक्षित कारवाई केली होती। 18 सप्टेंबर रोजी झालेल्या उरी दहशतवादी हल्ल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती, ज्यात 18 भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते। या कारवाईमुळे दहशतवाद विरोधातल्या भारताच्या सुरक्षा धोरणात एक महत्त्वाचा बदल घडला। त्यानंतर पाकिस्तान विरोधात 2019 बालाकोट आणि 2025 ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई करण्यात आली। काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचं नमूद केलं होतं। थोर क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंह यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगतसिंह यांना आदरांजली वाहिली। भगतसिंह यांनी आपल्या अदम्य धैर्याने आणि शौर्यानं स्वातंत्र्य चळवळीत नवी ऊर्जा निर्माण केली। राष्ट्राच्या सन्मानासाठी सर्वस्व त्याग करण्याची त्यांची वृत्ती देशातल्या तरुणांच्या धैर्याचं आणि निर्धाराचं प्रतीक असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे। गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येत आहे। लता दिदींनी आपल्या दिव्य गायनानं संपूर्ण जगात भारताचं नाव उज्ज्वल केलं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे। लता दिदींनी आपल्या सुमधूर गायनानं भारताला समृद्ध तर केलंच, त्याचसोबत देशाच्या प्रगतीशी संबंधित प्रत्येक उपक्रमाला त्यांनी प्रोत्साहन दिलं। भारतीय संगीत विश्वाला त्यांनी दिलेलं अतुलनीय योगदान कायम संस्मरणीय राहील, असं मोदी यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली आहे। वडिलांच्या अलौकिक गायकीचा वारसा जपत आपल्या लाघवी आवाजानं रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लता दिदींना वंदन करत असल्याचं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे। पाकिटबंद खाद्यपदार्थांवर धोक्याचा इशारा देण्याबाबत दाखल याचिकेवरचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे। अतिसाखर, मीठ, चरबीयुक्त पदार्थांवर फ्रंट ऑफ पॅक वॉर्निंग लेबल्स अनिवार्य करण्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती J.B. पारडीवाला आणि न्यायमूर्ती K.V. चंद्रन यांच्या खंडपीठानं आज हा निर्णय राखून ठेवत असल्याचं सांगितलं। देशभरातल्या बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून प्रस्तावित असलेला 3 दिवसांचा संप स्थगित करण्यात आला आहे। ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं या वृत्ताला दुजोरा दिला। काल रात्री इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात

मुद्द्यांवर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं असोसिएशननं समाज माध्यमांवरील संदेशात सांगितलं आहे. दोन्ही संघटनांच्या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात

यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आदेश जारी केले आहेत. दरम्यान केदारनाथ इथली हेलिकॉप्टर सेवा सुरळीत सुरू असून प्रशासनानं यात्रेकरूंना पोलिसांच्या सूचनेचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. मतदार याद्यांवरून विरोधकाकडून करण्यात येणाऱ्या आरोपांवरून तसंच विविध राजकीय मुद्द्यांवरून भाजप नेते परिणय फुके यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर टीका केली आहे. काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत केला. मृत व्यक्तींची नावं वगळणं तसंच स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या नावांमध्ये आवश्यक ती दुरुस्ती करणं गरजेचं आहे, मात्र पराभव समोर दिसू लागल्यानं विरोधकांकडून आता आरोप प्रत्यारोप केले जात असल्याची टीका फुके यांनी केली. दरम्यान धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसचा प्रश्न सध्या प्रलंबित आहे. मागील थकीत विषयांसह याबाबत सरकारकडे चर्चा सुरू असून येत्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठ्या बोनसची अधिकृत घोषणा करेल असा विश्वासही फुके यांनी यावेळी व्यक्त केला. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या 25 मीटर पिस्टल स्पर्धेत भारताच्या ईशा सिंगनं आज रौप्यपदक जिंकलं. कुस्तीमधल्या कुराश प्रकारात महिलांच्या 78 किलो वजनी गटात पिंकी बलहारा हिनं कांस्यपदक जिंकलं. पुरुष क्रिकेटमध्ये आज उपांत्यपूर्व फेरीत भारत अफगाणिस्तान सामना खराब हवामानामुळे रद्द झाला. आंतरराष्ट्रीय T20 क्रमवारीत प्रथम स्थानावर असल्यामुळं भारतीय संघ हा सामना न खेळता उपांत्य फेरीत दाखल झाला. मुष्टियुद्धात महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत लवलीना बोरगोहेन हिनं दक्षिण कोरियाच्या खेळाडूचा पराभव केला. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 4 सुवर्ण 17 रौप्य आणि 18 कांस्यपदकं असे 39 पदकं जिंकली आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. दुपारचे ठीक 2:30 झालेली आहेत. तेव्हा चला दोस्त हो बोलू काही, अर्थात वेळ झालेली आहे आपल्या गप्पांची. आणि आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी, आपल्याला गाणी ऐकवण्यासाठी हजर झालेली आहे मी, दुहिता सोमणखीर.

सर्व ऋतूंचे सहर्ष स्वागत, किती सुंदर भावना या गाण्यामध्ये मांडलेली आहे. पण आज आपल्या गप्पांचा जो विषय आहे ना, तो खरं तर या गाण्यापासून थोडा दूर नेणारा आहे असं आपण म्हणूया. कारण एक मैत्रीण जुनी मला भेटली आणि गप्पा गप्पांच्या ओघ्यामध्ये अनेक विषय निघत गेले आणि ती मला असं म्हणाली की काय झालंय ना की आपण सगळ्या गोष्टीसाठी हल्ली आता कायम अलर्ट असतो, कायम तयार असतो, पण आपल्याला ना पटकन कुणाला नाही म्हणता येत नाही. आणि जिथे आपल्याला नाही म्हणता येत नाही ना, तिथेच प्रॉब्लेम होतो. आपण सगळ्याच गोष्टी करण्याची तयारी दाखवतो आणि मग आपलीच ओढाताण होत राहते, धावपळ होत राहते, कधीकधी त्याच्यामुळे मानसिक तणावसुद्धा येत राहतो. पण आता आपण कमिटमेंट दिली आहे, आपण हो म्हणून बसलो आहे, असं झाल्यानंतर आपल्याला मागे हटता येत नाही. त्याच्यामुळे ती असं बोलता बोलता सहज म्हणून गेली की नाही म्हणता आलं पाहिजे, बास 90% प्रश्न आपल्या आयुष्यातले आपल्याला सोडवता येतील किंवा त्या प्रश्नांपासून आपल्याला दूर राहता येईल. तर हाच आहे आजचा विषय की आपल्यापैकी अनेक जणांचं असं होतं की आपण सगळ्याच गोष्टींसाठी सदैव तयारी दाखवतो, नाही म्हणता आपल्याला येत नाही. आणि मग अनेकदा असं होतं की अरे आता आपण हो म्हटलंय, आपण कमिटमेंट दिलेली आहे, म्हटल्यानंतर ती पूर्ण करायलाच हवी. तुमचं काय मत आहे या गोष्टीवरती? तुमचा अनुभव कशा प्रकारचा आहे तर तो जाणून घ्यायला मी सुद्धा उत्सुक आहे आणि आपले श्रोते सुद्धा उत्सुक आहेत. तेव्हा 86 57 66 10 71 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक, किंवा 45 15 41 32 किंवा 45 15 41 33 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक. 022 हा मुंबई बाहेरून किंवा मोबाईल फोनवरून संपर्क करणाऱ्या श्रोत्यांसाठीचा STD कोड. तर संपर्क करा आणि सांगा तुमचं मत काय याबद्दल, की नाही म्हणता आलं पाहिजे किंवा नाही म्हटल्यामुळे होणारे फायदे किंवा त्याचे जे काही तोटे आहेत त्याच्याविषयी बोलूया.

बघा हे गाणं सुद्धा आपल्याला तेच सांगतं की नाही नाही कशी म्हणू तुला. पण आपण अनेकदा जनरेशन झेड किंवा जेन झीज जे आहेत तर त्यांच्याबद्दल बोलत असतो तर त्यांना पटकन नाही म्हणता येतं. हा खरं तर त्यांच्यातला मला आवडणारा गुण आहे की एखादी गोष्ट त्यांना जमणार नसेल किंवा एखादी गोष्ट त्यांच्या कपॅसिटीच्या बाहेरची असेल तर ओढाताण करून काहीही करून जमवूच आपण असं करायला ते जात नाहीत. त्यांना स्पष्टपणे नाही म्हणता येतं आणि त्याच्यामुळे अर्थात त्यांना येणारे जे काही बाकीचे स्ट्रेस आहेत किंवा त्यांना येणाऱ्या ज्या एन्झायटीज आहेत तो भाग वेगळा की त्या कशामुळे येतात हा एक संशोधनाचा किंवा तो एक मानसशास्त्रीय अभ्यासाचा विषय आहे. पण एखादी गोष्ट जर पटली नाही किंवा एखाद्या समोरच्या व्यक्तीने जे काही आपल्याला सांगितलंय ते जर आपल्याला मान्य नसेल तर चटकन नाही म्हणणं हा गुण त्यांच्याकडे असतो आणि ते स्पष्टपणे तसं बोलू शकतात. खरं तर या त्यांच्याकडे असलेल्या गुणाचं मला कायम कौतुक वाटतं. तुम्हाला काय वाटतं?

वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्या श्रोत्यांकडून येत आहेत हा की दीपा पालकर यांनी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामधला असा एक अनुभव सांगितला की त्यांची मुलगी लहान होती आणि त्या जी नोकरी करत होत्या ती नोकरी अतिशय उत्तम होती, पण घरी मुलीकडे बघायला किंवा घरातली इतर कामं करायला कोणी नाही म्हणून त्यांच्या समोर असा प्रस्ताव ठेवला गेला की आपल्याला पैशाची काही चणचण नाही आहे, तुला नोकरी करायची आवश्यकता नाही, तर तू नोकरी सोडून दे. पण त्यावेळेला स्वतः घेतलेलं शिक्षण आणि स्वतःबद्दल ज्याला आपण स्वाभिमान म्हणतो, तर त्या शिक्षणाबद्दलचा सुद्धा आणि स्वतःने कमवायला हवं, काम करायला हवं याबद्दलचा जो त्यांचा अप्रोच होता, त्यांचा जो दृष्टिकोन होता, तो त्या दृष्टिकोनावरती ठाम राहून त्यांनी त्या गोष्टीला नकार दिला आणि आपलं करिअर जे काही आहे किंवा आपली जी काही नोकरी आहे ती पुढे उत्तम प्रकारे त्यांनी सुरू ठेवलेली होती. तसंच अविनाश दिवेकर यांनी असा एक प्रसंग सांगितलाय की जो आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यामध्ये येत असतो, काही ओळखीची किंवा काही भरपूर ओळख असते काही जणांची किंवा काही जणांची वरवरची ओळख असते, पण त्या लोकांना सवयच असते की काही ना काही कारणाने पैसे मागत राहायचं. मग 1000 असतील, 2000 असतील, 10000 असतील, काही दिवसांसाठी देणं मी लगेच परत करतो, पण ते काही दिवस याची नक्की काही व्याख्या ठरलेली नसते किंवा ते नक्की ड्युरेशन किती असेल याचा काही पत्ता नसतो. त्याच्यामुळे अनेकदा असंही होतं की ते पैसे परतही मिळत नाहीत. पण आपला एक स्वभाव असतो की नाही, गरजू असेल माणूस, आता काय इतकी कमी रक्कम कुणी गरज असल्याशिवाय मागणार नाही, म्हणून आपण सहज पैसे देऊ करतो आणि ते पुन्हा येतात की नाही याचीही शाश्वती नसते. तर अशा लोकांना पैसे देण्यासाठी ते नाही म्हणायला शिकलेले आहेत असा एक अनुभव त्यांनी सांगितलेला आहे. तर मंगेश म्हात्रे आपल्याला असं सांगतायत की मी नुसतं नाही म्हणत नाही तर नायबा जमणार असं म्हणून मी बोलवण करतो. वा. किशोर पेडणेकर म्हणतात की काही लोक नाही म्हणत नाहीत आणि काही लोक होही म्हणत नाहीत, पण समोरच्याला बरोबर टाळायचं कसं हे मात्र त्यांना व्यवस्थित माहिती असतं. तर निशा लोहार असं म्हणतात की खरंय की नाही म्हणता आलं पाहिजे आणि त्यांचा स्वभाव असा आहे की त्या कुठल्याही कामाला नाही म्हणत नाहीत, पण नंतर मात्र त्याच्याचमुळे पस्तावायची वेळ येते किंवा एक निराशासुद्धा पदरी येते बऱ्याचदा. नितीन स्वामी असं म्हणतायत, खूप छान विषय आहे, त्यांना नाही म्हणता येत नव्हतं पण काही लोक गैरफायदा घेतात, गृहित धरतात आणि आता मात्र ते ठामपणे नाही म्हणायला लागलेले आहेत. समोरची व्यक्ती दुखावली गेली तरीही ते काळजी करत नाहीत, पण हा भिडस्त स्वभाव जो असतो तो कधीतरी आपल्या मध्ये येतो असं म्हणतायत. तर फुलचंद सोनावणे यांनी एक वेगळं सांगितलेलं आहे की एक टेम्पलेट त्यांनी वाचलं होतं की नाही म्हणायचं नाही, त्याच्यामुळे हेच कन्फ्युजन आजही आहे, नाही म्हणावं की म्हणू नये. आणखीनही अनेक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येत आहेत, आपल्याही आयुष्यामधले काही अनुभव आपल्याला आठवत असतील तर तेही शेअर करायला हरकत नाही.

नाही म्हणता आलं पाहिजे, ती एक कला आहे असं म्हणायला पाहिजे, किंवा ती गोष्ट स्वभावामध्ये मुरवून घ्यायला पाहिजे. आणि हे गाणं ऐकण्याच्या आधी आपण जी प्रतिक्रिया बघितली होती ती अशी होती की एक टेम्पलेट वाचलं होतं की नाही म्हणायचं नाही, कुठल्याही गोष्टीला नकार द्यायचा नाही. पण जिथे आपल्या कौशल्याची किंवा जिकडे कुणीतरी आपल्याला कमी लेखतंय अशा प्रकारे हे तुला जमणारच नाही किंवा एखादी गोष्ट मला करता येणार नाही हे कुठेतरी आपल्याला कमी लेखण्यासाठी असतं किंवा आपल्याला लहान ठरवण्यासाठी असतं, त्या ठिकाणी आव्हान स्वीकारायचं म्हणून किंवा चॅलेंज म्हणून आपण नाही न म्हणता पटकन होकार देऊन आपलं जे काही कौशल्य आहे किंवा आपले 100% देऊन आपण ते स्वतःला सिद्ध करू शकतो. पण आपण खरोखरच कुठे नाही म्हणायचं आणि कुठे एखादं आव्हान स्वीकारण्यासाठी तयारी दाखवायची हा अर्थातच प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. विठ्ठल मसलेकर म्हणत आहेत की भिडस्त माणसाने कितीही ठरवलं तरी त्याला नाही म्हणणं हे फार अवघड जातं. तर महेंद्र चव्हाण असं म्हणतात समोरच्या व्यक्तीच्या परिस्थितीवरती अवलंबून असतं, जर तुम्ही शब्द दिलाय तर ते पूर्ण करणं आवश्यक असतं. बरोबर आहे, आणि म्हणूनच मी सुरुवातीलाही म्हटलं होतं की आपण कमिटमेंट दिली आहे म्हटल्यानंतर पुढे कितीही जरी प्रॉब्लेम आला तरीही आपण तिकडून माघार घेऊ शकत नाही. तर चंद्रशेखर मुळे असं म्हणतात की नाही म्हणणं हे जीवनात खूप महत्वाचं आहे. ऑफिस, घर, रस्ता ही ठिकाणं अशी आहेत की जिथे अनेक वेगवेगळ्या लोकांबरोबर संबंध येतो, नाते आपण सांभाळतो तेव्हा याचं महत्व खूप आहे.

तर अनेक गोष्टींसाठी समोरच्या माणसाकडून अपेक्षा ठेवल्या जातात आणि आपण त्या दबावाखाली राहून कायमच त्या गोष्टी पुढे पुढे नेत राहतो, पण कुठेतरी थांबावं याची आपली तयारी होत नाही. यश सामंत असं म्हणतात की नाही असेल तर स्पष्टपणे नाही म्हणणं अजिबात चुकीचं नाही, कारण खोटा होकार देण्यापेक्षा प्रामाणिक नकार कधीही चांगला असतो. वा, अतिशय उत्तम प्रतिक्रिया त्यांनी नोंदवलेली आहे. तर शुभलक्ष्मी मस्तकर असं म्हणतात की त्यांना असं वाटतं जे जेव्हा आपली मैत्रीण एखादा विचार सांगत असेल आणि तो विचार आपल्याला पटत नसेल तर आपण अशा वेळेला सुद्धा नाही म्हटलं पाहिजे, पण तो जर पटत नसेल तर आपण नाही म्हणणं, आपण आपल्या मनाचं जे काही असतं तेच ऐकायला हवं असं म्हटलं जातं. अनेक जण असेही असतात की ते नाही कुठल्याही गोष्टीला म्हणत नाहीत, हो हो करूया एखादी गोष्ट की हो हो मान्य आहे म्हणतात, पण जेव्हा एखादी कृती करायची वेळ येते किंवा एखादा विचार मांडायची वेळ येते तेव्हा मात्र स्वतःच्या मनाला जे हवं तेच करतात. प्रणव शिंदे असं म्हणतायत की हो स्वतःला त्रास करून हो म्हणण्यापेक्षा मनात कुठलीही कटुता न ठेवता नाही म्हणायला शिका, कारण प्रत्येक वेळेला जर आपण समोरच्या कडे झुकत राहिलो तर आपल्याला आपल्याबद्दल आदर राहत नाही आणि आपली किंमत तिथे शून्य होते. वासंती पुरंदरे असं म्हणतायत की हल्ली ऑफिसमध्ये सर्रास जी नवीन पिढी आलेली आहे ती मी हे काम करणार नाही असं सांगते, जे अत्यंत खेदाची बाब वाटते. तर आवश्यक त्या ठिकाणीच फक्त नाही म्हणा, शेवटची 2 वर्ष रिटायर होताना आम्हीही नाही म्हटलं तर आम्हाला नोटीस मिळत असे, पण आता मात्र या नवीन पिढीचं सर्रास ऐकून घेतलं जातं तर हे कितपत योग्य आहे. तेव्हा खरं तर ही कला म्हणूया आपण किंवा हा जो काही एक स्वभाव आहे तो ज्यांना जमत नाही त्यांनी योग्य ठिकाणी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. यशवंत आडमुठे म्हणतात की कोणी काही मागितलं तर आज नाही उद्या असं मी म्हणत असतो आणि परत आला तरी तेच म्हणतो, कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या हा कधीही उगवत नाही, पण स्पष्टपणे जर हो नाही म्हणता येत नसेल तर हा त्यांनी सांगितलेला मार्ग एक त्याच्यामधून काय म्हणूया आपण ज्याला आपण एक सुकर मार्ग असा म्हणतो की चल स्पष्टपणे नाही म्हणता येत नाही तर त्याच्यावरती हा एक शोधलेला उपाय आहे. मंडळी, तर आपल्यापैकी ज्यांना ज्यांना नाही म्हणायला जमत नसेल त्यांनी हा आता प्रयत्न करून बघितला पाहिजे की योग्य ठिकाणी स्वतःवरती खूप ताण घेऊन एखादी गोष्ट करण्यापेक्षा योग्य ठिकाणी नाही म्हणता आलं पाहिजे. आणि ज्या व्यक्ती सतत प्रत्येक गोष्टीलाच नाही म्हणत असतात ना, त्यांनी थोडंसं सकारात्मकतेकडे झुकून चला करून बघूया, एकदा एक संधी देऊन बघूया, हा अप्रोच हा दृष्टिकोन सुद्धा ठेवायला हरकत नाही. तर चला आपल्या गप्पांना आता आपण इथेच विराम देऊया. तुमच्याकडून अजून आणखीही बऱ्याच प्रतिक्रिया येतील येत आहेत, पण आता मात्र मला थांबा नाही म्हणत नाही आहे मी, थांबा एवढंच म्हणतीये. पुन्हा केव्हा तरी बोलूच या विषयावरती, पण आता या एका गाण्याबरोबरच चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया. ठीक 3 वाजता आपण ऐकाल मराठी प्रादेशिक बातमीपत्र आणि 3:10 सप्तरंगी साथ या कार्यक्रमात भेटूया.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात येणार. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचारविनिमयासाठी समिती नेमण्याच्या आश्वासनानंतर 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर. एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं आहे. पाण्याची उपलब्धता आणि मातीतली ओल लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवावा असं ते म्हणाले. यंदाच्या रबी हंगामासाठी नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. एल निनोचं सावट असूनही देशात खरीपातल्या पेरण्यांचं उद्दिष्ट जवळपास पूर्ण झालं आहे असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना आवश्यक खतांचा पुरवठा करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगून त्यांनी खतांच्या उपलब्धतेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. मृदेच्या आरोग्यावर आधारित खतांचा पुरवठा व्हावा याकरता खेत बचाव अभियान सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. पिकांवर फारसा परिणाम झाला नसला तरी अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणं शक्य आहे असं नंतर ते वार्ताहरांना म्हणाले. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात केंद्रीय पथक पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
1: राज्य सरकारों ने महाराष्ट्र में बड़े हिस्से पर, कर्नाटक में भी बड़े हिस्से पर सूखा घोषित किया है. भारत सरकार राज्यों के साथ डट के खड़ी रहेगी. कर्नाटक में भी 3 अक्टूबर को टीम बना के भेज रहे हैं वहाँ की स्थिति के आकलन के लिए. महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से बात हुई है तो भाभी हम टीम की तैयारी कर रहे हैं. मैं स्वयं भी उन राज्यों में जाके स्थिति देखूंगा और हम अपने किसानों के साथ राज्य सरकारों के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे इस परिस्थिति का मुकाबला करने के लिए.
0: निवडणूक आयोगाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उद्या पक्ष कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत खरगे यांनी सांगितलं की काँग्रेसनं निवडणूक आयोगातल्या कारभाराचा मुद्दा गांभीर्यानं घेतला आहे. हा केवळ एका पक्षाशी संबंधित मुद्दा नसून संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाचा मुद्दा आहे असं ते म्हणाले. दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसनं लावून धरली आहे. दरम्यान SIR प्रक्रियेमुळे सामान्य नागरिकांचा अधिकार हिरावला जात असल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेसनं आज नागपूरमध्ये जोरदार आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत तिहेरी तलाक विरोधी कायद्याविषयी.
2: त्रिवार तलाकच्या प्रथेमुळे असुरक्षित झालेल्या मुस्लिम महिलांच्या जीवनात आशा आणि सुरक्षितता निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं केलं आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर समाजात अनिष्ट परिणाम करणाऱ्या रूढींचं निर्मूलन कायद्याच्या माध्यमातून करता येऊ शकतं हे त्रिवार तलाक विरुद्ध कायदा करून या सरकारनं सिद्ध केलंय. हा कायदा भारतीय संविधानानुसार मुस्लिम महिलांना समान अधिकार प्रदान करतो. या कायद्यामुळे त्यांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि हक्कांचं रक्षण करण्यासाठी अधिक कायदेशीर पर्याय उपलब्ध झालेत. हा कायदा लागू झाल्यानंतर मुस्लिम महिलांच्या जीवनात महत्वाचे बदल दिसून आले. कायद्याच्या अंमलबजावणीनंतर पुढच्या वर्षभरातच त्रिवार तलाकच्या घटनांमध्ये 80% जास्त घट नोंदवली गेली.
0: बँक कर्मचाऱ्यांनी प्रस्तावित देशव्यापी संप स्थगित केला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं या वृत्ताला दुजोरा दिला. काल रात्री इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन्स यांच्यात संपाशी संबंधित मुद्द्यांवर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं असोसिएशननं समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं. 5 दिवसांचा आठवडा आणि इतर मागण्यांच्या समर्थनार्थ आजपासून 3 दिवस संपाची हाक कर्मचारी संघटनांनी दिली होती. दोन्ही संघटनांच्या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. 3 दिवसात आत्मसमर्पण करायचे निर्देशही न्यायालयानं म्हात्रेला दिले. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांवर हात उचलणं पूर्णपणे अयोग्य आहे असं मत न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं नोंदवलं. या मारहाणीच्या प्रकरणासह 19 फौजदारी प्रकरणांमध्ये म्हात्रेचा हात आहे असं न्यायालयानं सांगितलं. या प्रकरणानंतर अशाच एका वेगळ्या प्रकरणातही शिवसेनेचं नाव आल्याची नोंद न्यायालयानं घेतली. मुंबई उच्च न्यायालयानं म्हात्रेला 7 ऑगस्ट रोजी जामीन मंजूर केला होता. तसंच या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करावी आणि ठरवून दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावी असंही सांगितलं होतं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी गेल्या 10 महिन्यात दिलेल्या 14 आदेशांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं आज नकार दिला. या प्रकरणाची सुनावणी 22 ऑक्टोबरला घेऊ असं न्यायमूर्ती शर्मिला देशमुख आणि न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या खंडपीठानं सांगितलं. 2000 रुपयांवरच्या UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि इतरांना नोटीसा जारी केल्या. तसंच 15 ऑक्टोबरपासून हे शुल्क लागू करायच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नकार दिला. सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातल्या 22 आरोपींना दोषमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज नोटीस जारी केली. या प्रकरणातल्या महत्वाच्या 3-4 साक्षीदारांचे जबाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठानं मागवले आणि आरोपींना दोषमुक्त करण्याच्या निर्णयावर विचार करू असं सांगितलं. या प्रकरणातले 92 साक्षीदार फिरले ही चिंतेची बाब आहे असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी यांनी नोंदवलं. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट सुरूच आहे. 4 सुवर्ण, 17 रौप्य आणि 18 कांस्य अशा एकंदर 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर आहे. भारताच्या या स्पर्धेतल्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: महिलांच्या 25 मीटर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात ईशा सिंहनं रौप्य पदकाला गवसणी घातली. ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिला मात्र पदक जिंकता आलं नाही. कुराश या क्रीडा प्रकारात महिलांच्या 78 किलो वजनी गटात पिंकी बलहारा हिनं कांस्य पदकाची कमाई केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. मुष्टीयुद्धात लोलिना बार्गोहेन हिनं महिलांच्या 75 किलो वजनी गटात दक्षिण कोरियाच्या प्रतिस्पर्ध्याला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. यामुळे तिचं पदक निश्चित झालं आहे. पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना मुसळधार पावसानं रद्द करण्यात आला. भारताचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित झालं असून श्रीलंका आणि नेपाळ यांच्यातल्या विजेत्या संघाबरोबर त्यांचा सामना होईल. याशिवाय तिरंदाजी, धावणं, थाळीफेक, रिले, अडथळ्यांची शर्यत, लांब उडी, भालाफेक, मुष्टीयुद्ध, हॉकी, नौकानयन, स्क्वॉश, नेमबाजी, सर्फिंग, सेपॅकटकरॉ, हॉलीबॉल, टेनिस या क्रीडा प्रकारांमध्येही भारताचे खेळाडू आज मैदानात उतरणार आहेत.
0: दरम्यान मुष्टीयोद्धा प्रिया घंगास हिनंही महिलांच्या 60 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत प्रवेश करून भारताचं आणखी एक पदक निश्चित केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत तिरुअनंतपुरम इथं काल पहिला सामना भारतानं 8 गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकात 7 गडी गमावून 295 धावा केल्या. भारतातर्फे कुलदीप यादवनं 4 गडी बाद केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतानं अवघ्या 2 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 50 चेंडू बाकी असताना 300 धावा केल्या. विराट कोहलीच्या नाबाद 139 आणि कर्णधार शुभमन गिलच्या 110 धावांचा यात मोलाचा वाटा होता. कुलदीप यादव सामन्यात सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. या विजयामुळे भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना येत्या बुधवारी होणार आहे. IIT मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे यानं परीक्षेत कथितरित्या कॉपी करताना पकडला गेल्यानंतर आपल्या मैत्रिणीला फोन करून पश्चाताप व्यक्त केला होता अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी आज दिली. साहिल यानं या घटनेनंतर काही तासात आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात येणार. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार विनिमयासाठी समिती नेमण्याच्या आश्वासनानंतर 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या जामीनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार, 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन ए आय आरच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी. दुपारचे ठीक 3:10 झालेली आहेत. कार्यक्रम सुरू होतोय सप्तरंगी साथ, आणि या कार्यक्रमामध्ये मी दुहिता सोमणखेर तुम्हा सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. बरं, मागच्या चला दोस्त हो बोलू काही कार्यक्रमामध्ये आपला गप्पांचा विषय होता नाही म्हणता येतं का, ती एक कला आहे. आणि त्यानंतर मला अनेक असे संदेश आपल्या श्रोत्यांकडून आलेले आहेत की आज लता दिदींची जयंती आहे, त्यांचा जन्मदिवस आहे, त्यांचं गाणं ऐकवा, त्यांची गाणी ऐकायची आहेत. आता मला सांगा, मागच्या कार्यक्रमातला विषय जर पुढे घेऊन जायचा असेल तर त्यांची गाणी ऐकवा असं सांगितल्यानंतर नाही म्हणता येतं का?

लता मंगेशकर हे केवळ भारतासाठीच नाही तर जगभरातल्या संगीतप्रेमींसाठी, संगीताच्या चाहत्यांसाठी एक दैवत आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि लता मंगेशकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण सगळ्याच ठिकाणाहून त्यांच्या गाण्यांचा आस्वाद घेतोय. अर्थातच हिंदी कार्यक्रमांमध्ये सुद्धा हिंदी गाणी आपण ऐकलेली आहेतच, आणि आत्ताही सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये संपूर्ण तासभर लता दिदींचीच गाणी आपल्याला ऐकवली जाणार आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण संगीताच्या क्षेत्रामध्ये लता मंगेशकर यांनी दिलेलं जे योगदान आहे त्याच्यामुळे भारतातच नाही तर परदेशातल्या सुद्धा अनेक पुरस्कारांनी, अनेक पदव्यांनी किंवा मानद पदव्यांनी सुद्धा त्यांना सन्मानित केलं गेलं. आणि अशाच काही मानद पुरस्कारांबद्दल, पदव्यांबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि अर्थातच जोडीला लता दिदींचा स्वर हा असणारच आहे.

गायनाच्या क्षेत्रातही आणि संगीतकार म्हणून आनंद घन या नावाने जे काही लता दिदींनी काम केलेलं होतं, जे काही योगदान दिलेलं होतं, त्या दोन्हीसाठी सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. साधी माणसं या चित्रपटातलं ऐरणीच्या देवा हे जे काही गाणं आहे, तर त्या गाण्याच्या पार्श्वगायनासाठी सुद्धा आणि आनंद घन म्हणून संगीतासाठी सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेला होता. आणि त्याचबरोबर चित्रपटांच्याच बाबतीत बोलायचं तर त्यानंतर जैत्रे जैत या चित्रपटासाठी सुद्धा त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा राज्य चित्रपट पुरस्कार मिळालेला होता.

तर 1966 मध्ये साधी माणसासाठी आणि त्यानंतर जैत्रे जैत या चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार लता मंगेशकर यांना मिळाला. त्याचबरोबर बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनचा पुरस्कार सुद्धा जैत्रे जैत या चित्रपटाच्या पार्श्वगायनासाठी मिळाला. त्याचबरोबर वो कौन थी, राजा और रंक, सरस्वती चंद्र अशा अनेक त्यांच्या गाण्यांसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला होता. आणि 1974 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने लता मंगेशकर यांना इतिहासातल्या सगळ्यात जास्त ध्वनी मुद्रण केल्याबद्दल, म्हणजे सगळ्यात जास्त गाणी ध्वनिमुद्रण केल्याबद्दल त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद केली गेलेली होती. 20 भारतीय भाषांमध्ये त्या काळापर्यंत, म्हणजे 1974 पर्यंत 25,000 जास्त गाणी त्यांनी गायलेली होती. 2019 पर्यंत त्यांचं हे पार्श्वगायन सुरूच होतं. आणि त्या ज्या वेळेला 90 झाल्या त्यावेळेला भारत सरकारने डॉटर ऑफ द नेशन या उपाधीने लता मंगेशकर यांना सन्मानित केलं होतं.

जैत्रे जैत या चित्रपटातल्या या गाण्यानंतर ठीक 3:30 अर्थात 3:30 आपण ऐकणार आहोत 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचे अपडेट्स.

भारतीय संगीत क्षेत्रामधल्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन लता मंगेशकर यांना 1969 पद्मभूषण तर 1999 पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं गेलं, तर 1989 दादासाहेब फाळके पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलं गेलं आणि सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या सुद्धा त्या एक महत्त्वाच्या मानकरी आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त लाईफ टाईम अचीव्हमेंट वन टाईम अवॉर्ड या पुरस्काराच्या सुद्धा लता दिदी मानकरी आहेत. फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा त्यांना अनेक वेळा मिळाले. 1959 पहिल्यांदा फिल्मफेअर पुरस्कार सुरू झाले आणि त्यातल्या रसिक बल्मा या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, पण त्यावेळेला पार्श्वगायिकाही श्रेणीच या पुरस्कारासाठी लक्षात घेतलेली नव्हती आणि म्हणूनच त्यांनी त्या पुरस्काराला नकार दिला. पण 1959 शेवटी ही श्रेणी सुरू केली गेली आणि त्यानंतर 1967 सलग दरवर्षी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाची जी पुरस्काराची मोहोर होती ती लता मंगेशकर यांच्याच नावावरती उमटलेली होती. 1970 मात्र मोठ्या मनाने नवीन व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतःहून त्यांनी आता या पुरस्कारासाठी माझा विचार करू नये असं सांगितलेलं होतं.

भारतरत्न आणि दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणाऱ्या चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या महिला म्हणून सुद्धा लता मंगेशकर यांचा विशेष गौरव केला जातो. केवळ भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा लता मंगेशकर यांना अनेक महत्वाच्या पुरस्कारांनी गौरवलं गेलं. 2007 फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांचा सन्मान केला गेला. ऑफिसर दे ला लीजन डी ऑनर असं त्या पुरस्काराचं नाव आहे आणि जो फ्रान्स गणराज्याद्वारे संगीत आणि संस्कृतीमधल्या उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा सर्वोच्च सन्मान दिला जातो. आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या सुद्धा लता मंगेशकर या पहिल्या भारतीय कलाकार आहेत.

जॉर्ज टाउन गियाना दक्षिण अमेरिकेकडून सुद्धा त्यांना एक महत्वाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तसंच दक्षिण अमेरिकेतल्या सुरिनाम प्रजासत्ताकडून सुद्धा सन्माननीय नागरिकत्व बहाल केलं गेलं. टोरांटो कॅनडा इथे 9 जून या दिवशी लता मंगेशकर गेलेल्या होत्या आणि म्हणून 1995 पासून 9 जून हा दिवस त्यांच्या आगमना प्रित्यर्थ कॅनडामध्ये आशिया दिवस म्हणून साजरा केला जातो.

भारत आणि भारताव्यतिरिक्तही अनेक विदेशांमधले महत्त्वाचे सन्मान मिळवणाऱ्या लता मंगेशकर यांच्या नावाने महाराष्ट्र राज्य सरकार आणि मध्य प्रदेश राज्य सरकार या दोन्हींतर्फे लता मंगेशकर पुरस्कार प्रदान केले जातात हे तर आपल्याला माहिती आहेच. आणि या पुरस्काराचे मानकरी ठरणारे जे संगीत क्षेत्रातली किंवा इतर क्षेत्रातली जी मंडळी आहेत त्यांना अर्थातच इतक्या नामांकित व्यक्तीच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना अर्थातच मनापासून आनंदच होत असतो.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका, नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून. लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
3: तीन वाजून 57 मिनिटं झालेली आहेत. तेव्हा सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये आता आपण इथेच थांबणार आहोत. ठीक 3:58 मिनिटांनी ऐकणार आहोत ठळक बातमीपत्र आणि त्यानंतर आपली भेट सांजेच्या पारी.

नमस्कार, आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR. ठीक 3:58 झालेली आहेत, ऐकूया ठळक बातम्या. बँक कर्मचाऱ्यांनी प्रस्तावित देशव्यापी संप स्थगित केला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं या वृत्ताला दुजोरा दिला. काल रात्री इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात संपाशी संबंधित मुद्द्यांवर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतल्याचं असोसिएशननं समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं. एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं आहे. ते आज यंदाच्या रबी हंगामासाठी नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेत बोलत होते. पाण्याची उपलब्धता आणि मातीतली ओल लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवावा असंही ते म्हणाले. महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. 3 दिवसात आत्मसमर्पण करायचे निर्देशही न्यायालयानं म्हात्रेला दिले आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1124 अंकांची घसरण झाली आणि तो 72772 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 360 अंकांची घसरण नोंदवत 22780 अंकांवर बंद झाला. आणि याबरोबरच ठळक बातमीपत्र इथेच संपलं. नमस्कार.

मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR च्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. संध्याकाळचे ठीक 4 वाजलेले आहेत, तेव्हा सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये मी दुहिता सोमणखेर तुम्हा सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. आज सोमवार अर्थात मुंबईच्या वेगवेगळ्या रस्त्यांवरती वेगवेगळ्या भागांमध्ये गल्लोगल्ली फेरफटका मारायचा वार. तर मग आज कुठे जाऊया, कुठे जायचं हे ठरलेलं आहे, पण ते तुम्हाला कसं सांगायचं ते हे या गाण्यातून कळेल. बघा, ओळखता येतंय का?

तर आज आपण फिरायला जायचं आहे चौपाटीवरती. कारण काय आहे तेही सांगते की आपल्याला माहिती आहे नुकतंच शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशोत्सवानंतर गणपतीच्या मूर्तींचं विसर्जन झालेलं आहे आणि त्यानंतर चा जो जोडून आलेला शनिवार रविवार होता म्हणजे कालचा आणि परवाचा दिवस, तर मुंबईच्या गिरगाव, दादर, जुहू या चौपाटींवरती ज्या ज्या ठिकाणी गणेश विसर्जन केलं जातं त्या चौपाटींवरती स्वच्छता मोहीम आयोजित केलेली होती. दोन निमित्त होती, एक तर आंतरराष्ट्रीय सागरी किनारे स्वच्छता दिवस आणि दुसरं म्हणजे नुकतंच झालेलं विसर्जन आणि त्यामुळे झालेली गर्दी आणि त्यामुळे सागरी किनाऱ्यांवरती निर्माण झालेला जो काही मानवी किंवा नैसर्गिक कचरा होता तर त्याच्या स्वच्छतेसाठी ही मोहीम झालेली होती. तर आता ही चौपाटी नेमकी कशी दिसते तो फेरफटका मारायला आत्ता आपल्याला थेट जाता येणार नाही, पण चौपाटी म्हणजे नेमकं काय, या चौपाट्यांचा इतिहास काय आहे, आत्ता या चौपाट्या कशासाठी नावाजल्या गेलेल्या आहेत, या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत. तेव्हा गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी आणि जुहू चौपाटी या तिन्ही चौपाट्यांवर

पुळणींबद्दल नाही चौपाटीबद्दल आपल्याला बोलायचं आहे. तर चौपाटी म्हणजे नेमकं काय? तर आपण सरसकट जे समुद्र किनारे असतात, ज्या पुळणी असतात म्हणजे समुद्र वाळूचे जे किनारे असतात, तर त्यांना आपण सरसकट चौपाटी असं म्हणतो. पण चौपाटी या शब्दाचा स्वतःचा एक जो अर्थ आहे तो असा सांगितला जातो की चौपाटी म्हणजे चार पाट किंवा चार खाड्या जिथे एकत्र येतात त्या ठिकाणाला चौपाटी असं म्हटलं जातं. आणि गिरगाव चौपाटी ही एकमेव चौपाटी आहे, कारण त्या ठिकाणी चार खाड्या एकत्र येऊन मिळालेल्या आहेत किंवा चार प्रकारचे पाट प्रवाह हे एकत्र येऊन मिळालेले आहेत आणि म्हणून ती खऱ्या अर्थानं चौपाटी आहे. पण काय होतं, समुद्राचा किनारा वाळूचा किनारा म्हणजे ती चौपाटी, किंवा आता गेल्या काही वर्षांमध्ये रूढ झालेल्या व्याख्येनुसार समुद्र किनाऱ्यावरती ज्या ठिकाणी आपल्याला भेळपुरी पाणीपुरी किंवा पावभाजी आईस्क्रीम बर्फाचे गोळे असे चटपटीत आणि जिभेला सुखावणारे पदार्थ जिथे खायला मिळतात त्या ठिकाणाला चौपाटी असं म्हणावं. तर अशी ही एक ढोबळ व्याख्या तयार झालेली आहे. पण म्हणून असं म्हटलं जातं की हे अशा प्रकारची संरचना ही फक्त गिरगाव चौपाटीला किंवा गिरगावच्या किनाऱ्यावरतीच बघायला मिळते. दादर किंवा जुहू किंवा कोकण किनारपट्टीवरच्या इतर जे समुद्र किनारे आहेत त्या ठिकाणी ही संरचना बघायला मिळत नाही, त्याच्यामुळे त्याला चौपाटी असं म्हटलं जात नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये केवळ मुंबईत किंवा ज्या ठिकाणी समुद्र आहे अशाच ठिकाणी नाही, तर ज्या ज्या ठिकाणी अशा जलाशयांचा म्हणजे मग ते तलाव असतील, तळी असतील किंवा नदीचे किनारे असतील छोटे छोटे, तर अशा ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अशी मस्तपैकी चटपटीत किंवा जिभेला सुखावणाऱ्या खाऊची सोय असते त्या ठिकाणाला सरसकट चौपाटी असं म्हटलं जातं, जे खरं तर योग्य नाही आहे. पण आता काळाच्या ओघामध्ये ज्या ठिकाणी खायला मिळतं चाट प्रकार जिथे खायला मिळतो तर ती चौपाटी असा एक समज किंवा असा एक शब्द रूढ झालेला आहे.

तर सुरुवातीला आपण जाऊया गिरगाव चौपाटीवरती की खेतवाडी हा जो गिरगावातला भाग आहे तर मूळतः शेतीवरती इकडचे जे पूर्वी राहणारे लोक होते ते सगळे अवलंबून होते आणि त्या भागातल्या लोकांचं स्थलांतर करायसाठी त्या भागामध्ये लोकांचं स्थलांतर करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी अधिक विकास करण्यात आला आणि पूर्वी ज्याचं नाव ब्रिज कँडी रोड होतं आणि आता जो संपूर्ण परिसर गिरगाव म्हणून ओळखला जातो तर ग्रँड रोड स्टेशन हे बांधकाम पूर्ण झालं ज्याच्यामुळे हिऱ्यांचे व्यापारी कारागीर अनेकविध प्रकारचे व्यावसायिक या भागामध्ये त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आकर्षित झालेले होते. चर्नी रोड आणि रेल्वे स्थानकाचं बांधकाम हे सुद्धा त्या संपूर्ण परिसराचं रूपांतर करण्यासाठी आवश्यक होतं आणि मग या भागातली लोकसंख्या जसजशी वाढायला लागली तशी ही गिरगाव चौपाटी म्हणजे हा जो चौपाटी म्हणून ओळखला जाणारा पुळणीचा भाग आहे तो अस्तित्वात आला. आता हे गिरगाव नाव कशावरून पडलं या ठिकाणाला आणि त्याची भौगोलिक रचना ती त्या नावासाठी कशा प्रकारे कारणीभूत आहे याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत पण या गाण्यानंतर.

मलाबार हिल हा परिसर गिरगावाच्या गिरगावच्या उंचावरती असणारा जो परिसर आहे तो मलाबार हिल म्हणून ओळखला जातो. आणि मलबार आणि कुंबळा या जुळ्या टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेलं हे गाव म्हणजे गिरीच्या पायथ्याशी असलेलं म्हणून ते गिरी ग्राम आणि गिर गाव असं त्याचा पुढे अपभ्रंश होत ते गिरगाव असं झालं. आणि या गिरगाव चौपाटीची अनेक वैशिष्ट्य सांगितली जातात कारण स्वातंत्र्य संग्रामाच्या काळामध्ये सुद्धा या गिरगावच्या तेव्हा अर्थात त्याला चौपाटी म्हटलं जात नव्हतं पण गिरगावचा जो समुद्र किनारा होता त्या किनाऱ्याला खूप महत्वाचं स्थान होतं. लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे अंतिम संस्कार तिथे केले गेलेले होते. त्याचबरोबर त्यामुळेच त्यांचा एक पुतळा सुद्धा आपल्याला या गिरगाव चौपाटीवरती बघायला मिळतो. तसंच 26/11 हल्ल्यामध्ये शहीद झालेले तुकाराम उंबाळे यांचं सुद्धा स्मारक आपल्याला गिरगाव चौपाटीवरती बघायला मिळतं. आणि एक साधारण आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये गिरगावचा परिसर कसा होता ती चौपाटी कशी होती त्या काळीही तिथे त्या पुळणीवरती कशा प्रकारे कुटुंबातले लोक एकत्र येऊन तिकडे त्या समुद्राचा त्या वाळूवरचा आनंद घ्यायचे याची वर्णनं खरं तर मुंबईमध्ये अनेक वर्षांपासून 60-70 वर्षांहूनही जास्त काळ किंवा त्याहूनही अधिक काळ राहिलेली जी मंडळी आहेत त्यांच्याकडून त्याची रसभरित वर्णनं ऐकण्यामध्ये जी मजा आहे ना ती खरोखरच आपल्या आजूबाजूला जर अशी मूळच्या मुंबईमध्ये गिरगावात राहिलेली जर कोणी मंडळी असतील तर त्यांच्याकडून त्या काळच्या गिरगाव चौपाटीची वर्णनं ऐकणं हा एक उत्तम अनुभव असतो. तर मी आत्ता सांगते आहेच पण त्याशिवायही खरोखर स्वातंत्र्यपूर्व काळातली किंवा स्वातंत्र्यानंतरच्या काळातली ही जी चौपाटी म्हणजे तेव्हाही त्या काळामध्ये गर्दी असायची पण आज जशी अगदी गर्दीचा सुद्धा एक महासागर त्या सागराच्या समोर बघायला मिळतो तसं नसून त्या काळी तो एक असलेला निवांतपणा आणि त्या समुद्राच्या लाटांचा आनंद घेण्याची जी मजा होती तर हे सगळं आजी आजोबांच्या तोंडून ऐकणं ही एक पर्वणी असते असं म्हणूया खरं तर.

आता गिरगाव चौपाटीवरून आपण जाऊया दादर चौपाटीवरती, की जसं मी मगाशी म्हटलं तसं खरं तर ती चौपाटी नाही, पण तरीही त्याचं त्या भागाचं त्या वाळूचं किनाऱ्यावरचं दादर चौपाटी हे नामकरण आता रूढ झालेलं आहे. तर दादर चौपाटी हे सुद्धा आणखीन बऱ्याच विविध कारणांनी आकर्षणाचा विषय आहे. कारण दादर चौपाटीवरून वांद्रे वरळी सी लिंकचं अर्थात या पुलाचं दर्शन अतिशय सुंदर आणि नयनरम्य असं आपल्याला बघायला मिळतं. थंड हवा खाण्यासाठी सूर्यास्त पाहण्यासाठी सुद्धा दादर चौपाटी ही अतिशय लोकांच्या आवडीचं पसंतीचं असं ठिकाण आहे. आणि खाद्यपदार्थांची तर रेलचेल असतेच त्या ठिकाणी सुद्धा. आणि आणखीन बरीच जशी गिरगाव चौपाटीला काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे तसंच दादर चौपाटीबद्दल सुद्धा आहे. नेमकं काय महत्त्व आहे त्या ठिकाणाचं ते आपण ऐकणार आहोत या पुढच्या गाण्यानंतर.

0: हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा

तर कुठे होतो आपण? दादर चौपाटीला. येस. तर दादर चौपाटीवरून वांद्रे वरळी सीलिंगचं दृश्य अतिशय सुंदर बघायला मिळतं. सूर्यास्त बघायलाही तिकडे गर्दी होते याबद्दल आपण ऐकलेलंच आहे. पण दादर चौपाटीवर जाण्याचं आणखीन एक विशेष आकर्षण, किंवा आकर्षणापेक्षाही आपण असं म्हणूया की ते आदराचं स्थान आहे, ते म्हणजे चैत्यभूमी. आणि त्या चैत्यभूमीला भेट देण्यासाठी सुद्धा अनेक मंडळी वारंवार कायम तिकडे येत असतात. आणि गेल्या काही वर्षांपासून या चैत्यभूमीच्या जवळच नागरिकांसाठी एक सुंदर व्ह्यूइंग डेक किंवा व्ह्यूइंग गॅलरीचा तिकडे एक गॅलरी तिकडे उभारण्यात आलेली आहे, जिकडून समुद्राचा संपूर्ण परिसर स्पष्ट दिसतो. त्याचबरोबर वांद्रे वरळी सीलिंग जो आहे तो अधिक उत्तम प्रकारे त्याचं दर्शन होतं. आणि म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून हे सुद्धा एक खास आकर्षण दादर चौपाटीवरती झालेलं आहे. तर छान मऊ अशी वाळू, शांत समुद्राचा वारा, सूर्यास्ताचं सुंदर दृश्य बघण्यासाठी हजारो पर्यटक दररोज या दादर चौपाटीवरती येत असतात. आणि अर्थातच चौपाटी म्हटल्यानंतर जे विशेष आकर्षण असतं ते म्हणजे स्ट्रीट फूड किंवा चटपटीत खाद्यपदार्थ. तर ते इकडेही खायला मिळतातच, अर्थातच

आता या दादर चौपाटीवरून आणखीन थोड्या पुढच्या टप्प्यावरती जाऊया, अर्थात जुहू चौपाटी. मुळातच जुहू हा मुंबईमधला अत्यंत श्रीमंत असा परिसर मानला जातो. बॉलिवूडमधले अनेक प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री, अनेक नामांकित उद्योजक यांची अलिशान घरं तिकडे बघायला मिळतात. त्याच्यामुळे चौपाटीबरोबरच हे सुद्धा एक विशेष आकर्षण जुहूबद्दल आहेच. आणि आणखीन म्हणजे प्रसिद्ध असं इस्कॉन मंदिरसुद्धा तिकडून जवळ आहे. आणि जे कलाकार आहेत, जे अभिनेते अभिनेत्री आहेत, नवनवीन वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती ज्यांना बघायला आवडतात, अशांसाठी पृथ्वी थिएटर हे एक हक्काचं ठिकाण, हे सुद्धा जुहू बीचपासून अत्यंत जवळ आहे. त्यामुळे त्या एका भागामध्ये गेल्यानंतर जुहू बीचबरोबरच अनेक वेगवेगळ्या कलाकृतींचा सुद्धा आनंद घेता येतो. आणि म्हणूनच गिरगाव, दादर असू दे किंवा जुहू असू दे, ह्या सगळ्या ज्या चौपाटी आहेत त्या मुंबईकरांसाठी एक दिवसाचं फिरण्याचं ठिकाण म्हणून किंवा अगदी संध्याकाळचा शांत असा स्वतःचा वेळ जर हवा असेल तर त्या वेळासाठी, फिरण्यासाठी म्हणून चौपाटी ही अतिशय प्रसिद्ध म्हणा किंवा लोकप्रिय अशी ठिकाणं मानली जातात.

तर मुंबईतल्या सागरी किनाऱ्यांवरनं फिरता फिरता, फक्त किनारे नाही हा, चौपाट्यांवरनं फिरता फिरता आता मात्र आपली निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. तुम्ही जर गिरगाव, दादर किंवा जुहू पैकी कुठल्या चौपाटीच्या आसपास राहत असाल तर FM रेनबोचे कार्यक्रम ऐकत ऐकत चौपाटीवरती एक मस्तपैकी फेरफटका मारून या. मराठी गाणं आता एकच ऐकायला मिळणार आहे, पण त्यानंतर ठीक 5 वाजता आपण ऐकू शकणार आहात मराठी बातम्या, आणि त्यानंतर हिंदी कार्यक्रम लव यू जिंदगी आपण ऐकणार आहात. तर आता मात्र मी दुहिता सोमणखेर आपला सगळ्यांचा निरोप घेते. चौपाटीवरती मलाही जायला आवडेल, पण आत्ता ते शक्य नाही आहे. पण तुम्ही जर चौपाटीच्या जवळ राहत असाल तर नक्की चौपाटीवरती एक फेरफटका मारून या आणि ऐकत रहा FM रेनबो.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं आहे. ते आज यंदाच्या रबी हंगामासाठी नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेत बोलत होते. पाण्याची उपलब्धता आणि मातीतली ओल लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवावा असं ते म्हणाले. निवडणूक आयोगाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उद्या पक्ष कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत खरगे यांनी सांगितलं की काँग्रेसनं निवडणूक आयोगातल्या कारभाराचा मुद्दा गांभीर्यानं घेतला आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. 3 दिवसात आत्मसमर्पण करायचे निर्देशही न्यायालयानं म्हात्रेला दिले. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू पदकांची लयलूट करत आहेत. 4 सुवर्ण, 17 रौप्य आणि 18 कांस्य अशा एकंदर 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1124 अंकांची घसरण झाली आणि तो 72772 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 360 अंकांची घसरण नोंदवत 22780 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात पाठवणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची माहिती। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे आग्रह धरणार असल्याचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं प्रतिपादन। हिवाळी अधिवेशनासाठीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांवर देखरेखीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची आमदार विकास ठाकरे यांची मागणी। आणि 2037 पर्यंत एसटी होणार ई लालपरी, 100% इलेक्ट्रिक ताफ्याचं लक्ष। आता सविस्तर बातम्या। एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं। पाण्याची उपलब्धता आणि मातीतली ओल लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवावा असं ते म्हणाले। यंदाच्या रबी हंगामासाठी नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते। मृदेच्या आरोग्यावर आधारित खतांचा पुरवठा व्हावा याकरता खेत बचाव अभियान सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली। पिकांवर फारसा परिणाम झाला नसला तरी अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणं शक्य आहे असं नंतर ते वार्ताहरांना म्हणाले। दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात केंद्रीय पथक पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली।
1: राज्य सरकारों ने महाराष्ट्र में बड़े हिस्से पर और कर्नाटक में भी बड़े हिस्से पर सूखा घोषित किया है। भारत सरकार राज्यों के साथ डट के खड़ी रहेगी। कर्नाटक में भी 3 अक्टूबर को टीम बना के भेज रहे हैं वहाँ की स्थिति के आकलन के लिए। महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से बात हुई है तो भाभी हम टीम की तैयारी कर रहे हैं। मैं स्वयं भी उन राज्यों में जाके स्थिति देखूंगा और हम अपने किसानों के साथ राज्य सरकारों के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे इस परिस्थिति का मुकाबला करने के लिए।
0: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे 2-4 दिवसात आग्रह धरणार असून मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करू असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं झालेल्या पक्षाच्या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं भक्कम मदत देण्याची गरज

0: असल्याचं पवार म्हणाले. राज्यात 265 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले असले तरी केळी आणि अन्य काही पिकांना मदत मिळत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. दरम्यान सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अन्य कोणत्याही पक्षात विलीनीकरण होणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. मुंबईत पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना पवार यांनी पक्षाच्या अन्य गटासोबत जाण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लावला. पक्ष संघटना मजबूत करण्यावर आता भर देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाचे एनसीपी एसपीमध्ये विलीनीकरण झाल्यास एकत्रीकरण होऊ शकतं असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. निवडणूक आयोगाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उद्या पक्ष कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत खरगे यांनी सांगितलं की काँग्रेसनं निवडणूक आयोगातल्या कारभाराचा मुद्दा गांभीर्यानं घेतलाय. हा केवळ एका पक्षाशी संबंधित मुद्दा नसून संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाचा मुद्दा आहे असं ते म्हणाले. दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसनं लावून धरली आहे. नागपुरात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण एसआयआर प्रक्रियेविरोधात काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. या प्रक्रियेमुळे सामान्य मतदारांना मतदानाचा अधिकार हिरावला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. काळे फुगे आणि निषेधाचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि भाजपावरही आरोप केले. मतदार याद्यांवरून काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचं काम करत असल्याचा आरोप करत भाजपा नेते परिणय फुके यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना परिणय फुके म्हणाले की मृत व्यक्तींची नावं वगळणं तसंच स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या नावांमध्ये आवश्यक ती सुधारणा करणं गरजेचं आहे. मात्र पराभव समोर दिसू लागल्यानं विरोधकांकडून आता आरोप प्रत्यारोप केले जात आहे. 2014 काँग्रेसला ईव्हीएम योग्य वाटत होतं, मात्र पराभवाला सुरुवात झाल्यानंतर ईव्हीएमवर आरोप करण्यास सुरुवात झाली असा दावा फुके यांनी केला. दरम्यान येत्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठ्या बोनसची अधिकृत घोषणा करेल असा विश्वास फुके यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 पूर्ण होत आहे. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत मिशन लाईफ विषयी.
1: आतापर्यंतच्या प्रत्येक हवामान करारामध्ये सरकार आणि उद्योग यांच्यातील चर्चेला महत्व दिले गेले, मात्र एखादी व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात काय करते याचा उल्लेख या करारांमध्ये क्वचितच झाला. COP26 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट ही संकल्पना मांडली. पर्यावरण संरक्षणासाठी केवळ उत्पादनाच्या बाजूवर लक्ष केंद्रित न करता मागणी आणि उपभोगाच्या पद्धतीत बदल करणेही तितकेच महत्वाचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले. संयमित आणि विवेकी उपभोग ही भारताची पारंपरिक जीवन पद्धती आहे की कोणत्याही करारामुळे लादलेला त्याग नाही असा या संकल्पनेचा विचार आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या G20 शिखर परिषदेत स्वीकारलेल्या जाहीरनाम्यात मिशन लाईफचा समावेश करण्यात आला. वर्तनातील बदलावर भर देणारी ही पहिली महत्वाची हवामान विषयक चौकट ठरली. सेवेची भावना मातृभूमीपुरती मर्यादित न ठेवता मातृपृथ्वीच्या संरक्षणाशी जोडण्याचा संदेश मिशन लाईफ देते.
0: उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या भूमीवरचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या घटनेला आज 10 पूर्ण झाली. सर्जिकल स्ट्राईक हा भारताच्या दहशतवादविरोधी धोरणातला महत्वाचा टप्पा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बातमध्ये सांगितलं. दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना धडा शिकवताना 18 भारतीय सैनिकांना वीरमरण आलं. आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागपूर विभाग क्रमांक 1 अंतर्गत असलेल्या VIP विश्रामगृहाचा अधीक्षक अभियंत्याचे अधिकृत निवासस्थान म्हणून वापर करून त्यावर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मंजूर निधीतून खर्च करण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केलाय. हिवाळी अधिवेशनाच्या निधीतून सुमारे 92,86,000 रुपयांची कामं केल्याचा आरोप केलाय. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं सुमारे 100 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक सादर केल्याचा दावा करत कामांवर देखरेखीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणीही ठाकरे यांनी केली. महाराष्ट्र एसटी महामंडळाचा ताफा 2037 पर्यंत 100% इलेक्ट्रिक करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. सध्या एसटीच्या सुमारे 14,000 बसगाड्यांपैकी 1100 ई बसेस आहे. ताफ्यात दाखल होणाऱ्या सुमारे 5,000 नव्या डिझेल बसेस या शेवटच्या डिझेल बसेस ठरणार आहेत. 2027 पासून 7 ते 8 वर्ष जुन्या बसेसचं टप्प्याटप्प्यानं ई बसेसमध्ये रुपांतर करण्यात येणार असून चार्जिंग स्टेशन आणि आवश्यक विद्युत पायाभूत सुविधा उभारणीचं कामही समांतरपणे केलं जाणार आहे. बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राज्यातील 265 तालुक्यातील दुष्काळाच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. शासन निर्णयात केवळ पंचनाम्याचे आदेश असून हेक्टरी मदत, कर्जमाफी आणि वीज बिल माफीचा उल्लेख नसल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदत, कर्जमाफी आणि पीक विम्याचा मोबदला देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आकाशवाणी नागपूरच्या कृषी आणि गृह विभागातर्फे ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या 3 महिन्यातील प्रस्तावित कृषी कार्यक्रमांच्या संदर्भातील समन्वय बैठकीचं आज आयोजन करण्यात आलं होतं. बाह्य ध्वनी मुद्रणाच्या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीत सरकारनं केलेल्या उपाययोजना निर्देश याबाबत विशेष माहिती आणि सूचना शेतकऱ्यांमार्फत पोहोचवण्यात येणार असल्याचं सांगितलं गेलं. फार्म टू सिटी या कार्यक्रमामार्फत शेतकरी आणि शहरी ग्राहक यांच्यामधील दुवा साधून शहरी युवकांना ग्रामीण भागाशी जोडणी, सेंद्रिय शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करणं, टेरेस गार्डन यांची माहिती दर बुधवारी विविध भारती नागपूरवरून रात्री 8 वाजता दिली जाणार असल्याची माहिती आकाशवाणी नागपूरचे कार्यक्रम प्रमुख डॉ विजयसिंह राजपूत यांनी दिली. या बैठकीला विविध कृषी संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट सुरू आहे. 4 सुवर्ण, 18 रौप्य आणि 19 कांस्य अशा एकंदर 41 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर आहे. महिलांच्या 25 मीटर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात ईशा सिंहनं रौप्य पदकाला गवसणी घातली. ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिला मात्र पदक जिंकता आलं नाही. कुराश या क्रीडा प्रकारात महिलांच्या 78 किलो वजनी गटात पिंकी बलहारा हिनं कांस्य पदकाची कमाई केली. अॅथलीट गुलवीर सिंहनं पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत उपविजेतेपद पटकावत दुसरं रौप्य पदक जिंकलं. विथ्या रामराजानं महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्य पदक पटकावत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात पाठवणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची माहिती. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे आग्रह धरणार असल्याचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं प्रतिपादन. हिवाळी अधिवेशनासाठीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांवर देखरेखीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची आमदार विकास ठाकरे यांची मागणी आणि 2037 पर्यंत एसटी होणार ई लालपरी 100% इलेक्ट्रिक ताफ्याचं लक्ष. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तास

0: त्यांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोत्याहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रीय कृषी मंत्री अधिकाऱ्यांच्या पथकासह राज्याच्या दौऱ्यावर येणार. दुष्काळामुळे राज्य सरकारकडून विविध 11 विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द. डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. आणि जागतिक पातळीवरच्या अस्थिर वातावरणामुळे शेअर बाजारात मोठी घसरण. सोनं 4,000 तर चांदी 9,000 रुपयांनी स्वस्त. केंद्र सरकारनं राज्यातल्या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. दुष्काळी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकासह राज्याचा दौरा करणार असल्याचं कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं.
1: राज्य सरकारों ने महाराष्ट्र में बड़े हिस्से पर और कर्नाटक में भी बड़े हिस्से पर सूखा घोषित किया है. भारत सरकार राज्यों के साथ डट के खड़ी रहेगी. कर्नाटक में भी 3 अक्टूबर को टीम बना के भेज रहे हैं वहाँ की स्थिति के आकलन के लिए. महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से बात हुई है तो भाभी हम टीम की तैयारी कर रहे हैं. मैं स्वयं भी उन राज्यों में जाके स्थिति देखूंगा और हम अपने किसानों के साथ राज्य सरकारों के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे इस परिस्थिति का मुकाबला करने के.
0: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातलं पीक नियोजन उपलब्ध पाण्याच्या ताळेबंदावर आधारित असावं असं चौहान यांनी स्पष्ट केलं. पाणी टंचाई असलेल्या राज्यातल्या भागात कमी पाण्यात येणारी कडधान्य आणि तेलबिया पिकांना प्राधान्य द्यावं. उपलब्ध पाण्यापेक्षा अधिक पाण्याची गरज असलेलं पीक घेतलं तर नंतर पाणी टंचाईमुळे पीक संकटात येण्याची शक्यता आहे असा इशाराही त्यांनी दिला. प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यानं सिंचनासाठी उपलब्ध पाणी तसंच जमिनीतला ओलावा यांचं मूल्यमापन करून त्यानुसार पिकांची निवड करावी. पेरणीला विलंब झाला तर उगवण आणि उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणं, खतं आणि अन्य निविष्ठांची पूर्वतयारी करून वेळेत पेरणी करावी असं आवाहनही त्यांनी केलं. दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्यासाठी अचूक पंचनामे करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे राज्यातल्या 11 विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करायच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. वर्धा, यवतमाळ, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पाहणी केल्यानंतर ते नांदेडमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. या सर्व 11 विभागांना दुष्काळ हाताळायचा आहे असंही ते म्हणाले.
2: आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिली आहे की 11 विभागाला आदेश काढावे की यामधला कुठला अधिकारी कर्मचारी हा चॅलेंज राहिला पाहिजे, तो गावातच राहिला पाहिजे, तो गावाच्या शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे. दुष्काळाचं त्या ठिकाणी एक एक मुद्दा याच्यात सोडवला गेला पाहिजे. सरकार सकारात्मक जरी असलं तर खालचा व्यक्ती जोपर्यंत सकारात्मक राहत नाही तोपर्यंत सरकारच्या भूमिका खालीपर्यंत पोहोचत नाही, सरकारच्या योजना पोहोचत नाही. आणि म्हणून महसूल विभाग तर राहील, महसूल विभागाचे तलाठी, तहसीलदार, कृषी विभागाचे आमचे कृषी सहाय्यक आणि ग्रामविकास विभाग तर करेलच.

0: हँडल करायचा आहे.
1: एसटी महामंडळाकडे असलेल्या गाड्यांचा ताफा 2037 पर्यंत 100% इलेक्ट्रिक करण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज दिली. ते मुंबईत एसटी संचालक मंडळाच्या 312 बैठकीत बोलत होते. एसटीच्या ताफ्यात आता दाखल होणाऱ्या सुमारे 5,000 डिझेल बसेस या शेवटच्या डिझेल गाड्या ठरणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्यानं इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवली जाणार आहे. 7 ते 8 वर्ष वापर झालेल्या जुन्या गाड्यांचं इलेक्ट्रिकमध्ये रुपांतर करण्याची मोहीम 2027 पासून टप्प्याटप्प्यानं राबवली जाईल. त्याचबरोबर प्रवासी वाहतुकीच्या गरजेनुसार नव्या ई बसेसची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाईल असं त्यांनी सांगितलं. 2,000 रुपयांवरच्या यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी दाखल याचिकेवर केंद्र सरकार आणि इतरांना नोटिसा जारी केल्या. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये 7वीतल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच 6वीतल्या विद्यार्थ्यांनाही त्रिभाषा सूत्रातून सवलत देण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार आणि सीबीएसईला सांगितलं. 7वी, 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पेपर बोर्डाच्या परीक्षेत द्यावा लागणार नाही असं सीबीएसईनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होईपर्यंत सध्या 6वीत असलेल्या विद्यार्थ्यांनाही तिसऱ्या भाषेचा पेपर देण्यातून सवलत द्यावी असे निर्देश न्यायालयानं दिले. महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. 3 दिवसात आत्मसमर्पण करायचे निर्देशही न्यायालयानं म्हात्रेला दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आम्ही कुणासोबत जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. आपल्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत पण आपण कुठंही जाणार नाही असं एका प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केलं. दुष्काळ निवारणासाठी केलेल्या मागण्यांबाबत आम्ही 2-4 दिवसात सरकारकडे याबाबत आग्रह करू. आपल्याला भांडण करायचं नाही. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून संघर्ष करू असं ते म्हणाले. तुम्ही थकबाकीदार असाल तर नवीन कर्ज तुम्हाला मिळणार नाही, केळी पिकाला मदत नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे असंही पवार यांनी सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसनं आज राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढून निषेध व्यक्त केला. यावेळी ज्ञानेश कुमार यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करून अटक करा अशी मागणी करण्यात आली. तशी निवेदनं आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात 150 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचं वृत्त आहे. मालेगावजवळ नांदगाव बुद्रुक इथं काल आठवडे बाजार होता. तिथून आणलेला भेळ भत्ता खाल्ल्यानंतर स्थानिक तसंच परिसरातल्या नागरिकांना उलटी, पोटदुखी आणि ताप असा त्रास सुरू झाला. सर्वांची प्रकृती स्थिर असून कुणीही गंभीर नसल्याचं अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ मोमीन यांनी सांगितलं. मुंबईत सांताक्रूज इथं एका गृहनिर्माण संस्थेतल्या अंतर्गत मलवाहिन्यांची सफाई करण्यासाठी उघडलेल्या महानगरपालिकेच्या मॅनहोलमध्ये पडून एक सफाई कर्मचारी ठार झाला असून अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, अमेरिकेनं फेटाळलेला युद्धबंदीचा प्रस्ताव आणि जागतिक बाजारात झालेल्या घसरणीचा मोठा फटका आज देशातल्या शेअर बाजारांना बसला. त्यामुळे सेन्सेक्स 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये 1,124 अंकांची घसरण झाली आणि तो 72,772 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 360 अंकांची घसरण नोंदवत 22,780 अंकांवर बंद झाला. 24 कॅरेट सोनं आज 4,130 रुपयांनी स्वस्त झालं तर 22 कॅरेट सोन्याच्या किमती तोळ्यामागे 4,030 रुपयांनी कमी झाल्या. त्यामुळे सोन्याचे दर तोळ्यामागे 1.5 लाखाच्या वर गेले. चांदी किलोमागे 9,300 रुपयांनी स्वस्त झाली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पदकसंख्येत आज 3 रौप्य आणि 4 कांस्य अशा 7 पदकांची भर पडली. सध्या भारत 4 सुवर्ण, 20 रौप्य आणि 21 कांस्य अशा एकंदर 45 पदकांसह पदकतालिकेत 12व्या स्थानावर आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
0: पुरुषांच्या 1500 मीटर स्पर्धेत गुलवीर सिंह याने आज रौप्य पदकाला गवसणी घातली.

0: या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं 10,000 मीटर स्पर्धेतही रौप्य पदक मिळवलं आहे. नेमबाजीत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात ईशा सिंहनं रौप्य पदकावर नावकुरलं. मुरली श्रीशंकर यानं पुरुषांच्या लांबुडीत रौप्य पदकावर नावकुरलं. मालाफेकीत भारताच्या यशवीर सिंहनं रौप्य तर रोहित यादव यानं कांस्य पदक मिळवलं. विद्या रामराज हिनं महिलांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत कांस्य पदक पटकावलं. दिग्गज धावपटू पीटी उषा यांचा 40 वर्षांपेक्षा जुना राष्ट्रीय विक्रम तिनं मोडला. महिलांच्या 5,000 मीटर स्पर्धेत पारुल चौधरी हिनं कांस्य पदक पटकावलं. कुराशिया क्रीडा प्रकारात महिलांच्या 78 किलो खालच्या गटात पिंकी बलहारा हिनं कांस्य पदक जिंकलं.
1: धुळे शहरात बाजारपेठ परिसरातल्या आग्रा रोडवर झालेल्या गोळीबाराप्रकरणी पोलिसांनी आज 2 संशयितांना अटक केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून एका देशी बनावटीच्या पिस्तुलासह जिवंत काडतूसही जप्त केली आहेत. पालघर जिल्ह्यात सफाळे जवळच्या विलंगी गावात 2 दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकला. काल रात्री 8:15 सुमाराला ही घटना घडली. दरोडेखोरांनी अंदाजे 3.5 तोळ्यांचं सोनं लुटून तिथून पोबारा केला. सेवा संकल्प अभियानाला आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले इथल्या मुलींच्या शासकीय वसतीगृहात सुरुवात झाली. त्यानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले होते. राज्य सरकारनं केलेल्या दुष्काळी उपाययोजना शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पुरेशा नसल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रीय कृषी मंत्री अधिकाऱ्यांच्या पथकासह राज्याच्या दौऱ्यावर येणार. दुष्काळामुळे राज्य सरकारकडून विविध 11 विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द. डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. आणि जागतिक पातळीवरच्या अस्थिर वातावरणामुळे शेअर बाजारात मोठी घसरण. सोनं 4,000 तर चांदी 9,000 रुपयांनी स्वस्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: was lost from Viva La Vida or Death and All His Friends. Chris Martin once said that the band deliberately wanted to make a record that sounded less like four men playing in a room and more like what you discover in a museum. Old, strange, imperfect. Ah, they created this song. Remember, 8:05 Marathi News, 8:15 we get back.
1: Akashvani, Mumbai. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रीय कृषी मंत्री अधिकाऱ्यांच्या पथकासह राज्याच्या दौऱ्यावर येणार. दुष्काळामुळे राज्य सरकारकडून विविध 11 विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा, गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा पुढे ढकलली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 3 रौप्य आणि 4 कांस्य पदकं. केंद्र सरकारनं राज्यातल्या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. दुष्काळी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकासह राज्याचा दौरा करणार असल्याचं कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं आहे.
2: राज्य सरकारों ने महाराष्ट्र में बड़े हिस्से पर, कर्नाटक में भी बड़े हिस्से पर सूखा घोषित किया है. भारत सरकार राज्यों के साथ डट के खड़ी रहेगी. कर्नाटक में भी 3 अक्टूबर को टीम बना के भेज रहे हैं वहां की स्थिति के आकलन के लिए. महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से बात हुई है तो भाभी हम टीम की तैयारी कर रहे हैं. मैं स्वयं भी उन राज्यों में जाके स्थिति देखूंगा और हम अपने किसानों के साथ, राज्य सरकारों के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे इस परिस्थिति का मुकाबला करने.
1: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातलं पीक नियोजन उपलब्ध पाण्याच्या ताळेबंदावर आधारित असावं असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं. पाणी टंचाई असलेल्या राज्यातल्या भागात कमी पाण्यात येणारी कडधान्य आणि तेलबियांच्या पिकांना प्राधान्य द्यावं. उपलब्ध पाण्यापेक्षा अधिक पाण्याची गरज असलेलं पीक घेतलं तर नंतर पाणी टंचाईमुळे पीक संकटात येण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यानं सिंचनासाठी उपलब्ध पाणी तसंच जमिनीतला ओलावा यांचं मूल्यमापन करून त्यानुसार पिकांची निवड करावी. पेरणीला विलंब झाला, उगवण आणि उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणं, खतं आणि अन्य निविष्ठांची पूर्वतयारी करून वेळेत पेरणी करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्यासाठी अचूक पंचनामे करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे 11 विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करायच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. वर्धा, यवतमाळ, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पाहणी केल्यानंतर ते नांदेडमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. या सर्व 11 विभागांना दुष्काळ हाताळायची आहे असंही ते म्हणाले.
3: आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिली आहे की 11 विभागाला आदेश काढावे की यामधला कुठला अधिकारी कर्मचारी हा चॅलेंज राहिला पाहिजे, तो गावातच राहिला पाहिजे, तो गावाच्या शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे. दुष्काळाचं काही ठिकाणी एक एक मुद्दा आहे तो सोडवला गेला पाहिजे. सरकार सकारात्मक जरी असलं तर खालचा व्यक्ती जोपर्यंत सकारात्मक राहत नाही तोपर्यंत सरकारच्या भूमिका खालीपर्यंत पोहोचत नाही, सरकारच्या योजना पोहोचत नाही. आणि म्हणून महसूल विभाग तर राहील, महसूल विभागाचे तलाठी, तहसीलदार, कृषी विभागाचे आमचे कृषी सहाय्यक आणि ग्रामविकास विभागाचं करेलच.
1: पशुधन विम्यासाठी एकच आणि एकात्मिक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणारं पशुधन विमा योजना पोर्टल आज सरकारनं सुरू केलं. यामुळे पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन विमा योजनेअंतर्गत विमा उतरवलेल्या जनावरांसाठी पॉलिसी जारी करणं, दाव्यांची प्रक्रिया, देखरेख आणि अहवाल तयार करणं यांसारख्या प्रक्रिया सुलभ होणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं येत्या 3 ऑक्टोबरपासून घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा आणि गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा 2026 या स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेतला असल्यानं त्या परीक्षेची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. शिवाय राज्य शासनानं स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या आदर्श परीक्षा पद्धतीबाबत शिफारशी लवकरच अपेक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर 2026 राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. याचा विचार करून हा निर्णय घेतला असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 2000 रुपयांवरच्या UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी दाखल याचिकेवर केंद्र सरकार आणि इतरांना नोटिसा जारी केल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये 7वीतल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच 6वीतल्या विद्यार्थ्यांनाही त्रिभाषा सूत्रातून सवलत देण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार आणि CBSEला सांगितलं आहे. 7वी 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पेपर बोर्डाच्या परीक्षेत द्यावा लागणार नाही असं CBSEनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होईपर्यंत सध्या 6वीत असलेल्या विद्यार्थ्यांनाही तिसऱ्या भाषेचा पेपर देण्यातून सवलत द्यावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, अमेरिकेनं फेटाळलेला युद्धबंदीचा प्रस्ताव आणि जागतिक बाजारात झालेल्या घसरणीचा मोठा फटका आज देशातल्या शेअर बाजारांना बसला. त्यामुळे सेन्सेक्स 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. दिवसअखेरी सेन्सेक्समध्ये 1124 अंकांची घसरण झाली आणि तो 72772 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 360 अंकांची घसरण नोंदवत 22780 अंकांवर बंद झाला. 24 कॅरेट सोनं आज 4130 रुपयांनी स्वस्त झालं तर 22 कॅरेट सोन्याच्या किमती तोळ्यामागं 4030 रुपयांनी कमी झाल्या. त्यामुळे सोन्याचे दर तोळ्यामागे 1.5 लाखाच्या वर गेले. चांदी किलोमागं 9300 रुपयांनी स्वस्त झाले. टाटा इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स सोल्युशन्स आणि टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स या कंपन्यांचं टाटा सन्समध्ये विलिनीकरण करावं असा प्रस्ताव टाटा ट्रस्टनं दिला आहे. हे विलिनीकरण झालं तर टाटा सन्सचा बँकेतर वित्तीय कंपनी तसंच कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी दर्जा जाईल आणि रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांप्रमाणे त्यांना शेअर बाजारात नोंदणी करावी लागणार नाही. रिझर्व्ह बँकेनं गेल्या वर्षी जारी केलेल्या दिशानिर्देशांनुसार हे विलिनीकरण होणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं असंही टाटा ट्रस्टनं सुचवलं आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिरातींच्या गुंतवणूकविषयक उच्चस्तरीय कृती दलाची 14वी बैठक आज मुंबईत झाली. ऊर्जा, पायाभूत सेवा सुविधा, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याच्या नवीन संधीबाबत यावेळी चर्चा झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि अबुधाबी गुंतवणूक प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक शेख हमीद बिन झायेद अल नाहयान यांच्यासह द्विपक्षीय प्रतिनिधिमंडळानं या चर्चेत भाग घेतला. भारतात सुमारे 5 कोटी शालेय विद्यार्थी अजूनही स्वच्छतेच्या सुविधांपासून वंचित असल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. जगात अशा मुलांची संख्या 24 कोटी 40 लाखांच्या पुढे आहे आणि भारतात ही संख्या सर्वात जास्त असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पदक संख्येत आज 3 रौप्य आणि 4 कांस्य अशा 7 पदकांची भर पडली आहे. सध्या भारत 4 सुवर्ण आणि 20 रौप्य आणि 21 कांस्यपदकांसह एकंदर 45 पदकं जिंकून पदक तालिकेत 12व्या स्थानावर आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
4: पुरुषांच्या 1500 मीटर स्पर्धेत गुलवीर सिंह याने आज रौप्य पदकाला गवसणी घातली. या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं 10000 मीटर स्पर्धेतही रौप्य पदक मिळवलं आहे. नेमबाजीत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात ईशा सिंहनं रौप्य पदकावर नाव कोरलं. मुरली श्रीशंकर यानं पुरुषांच्या लांब उडीत रौप्य पदकावर नाव कोरलं. मालाफेकीत भारताच्या यशवीर सिंहनं रौप्य तर रोहित यादव यानं कांस्य पदक मिळवलं. विद्या रामराज हिनं महिलांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत कांस्य पदक पटकावलं. दिग्गज धावपटू पीटी उषा यांचा 40 वर्ष पेक्षा जुना राष्ट्रीय विक्रम तिनं मोडला. महिलांच्या 5000 मीटर स्पर्धेत पारुल चौधरी हिनं कांस्य पदक पटकावलं. कुराशिया क्रीडा प्रकारात महिलांच्या 78 किलो खालच्या गटात पिंकी बलहारा हिनं कांस्य पदक जिंकलं. भारताच्या मिश्र रिले संघ

0: अंतिम फेरीत स्थान मिळवलं. मुष्टियुद्ध स्पर्धेत लोवलीना बोरगोहाईन, प्रिया घंगस आणि कपिल पोखरिया यांनी उपांत्य फेरीत धडक मारल्यानं भारताची आणखी 3 पदकं निश्चित झाली आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातला उपांत्यपूर्व फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला. भारताचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. हॉकीत पुरुषांच्या अ गटात भारतानं बांगलादेशाचा पराभव करून उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. आता त्यांचा सामना पाकिस्तानशी होईल. स्क्वॉशमध्ये महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
1: नेपाळमधल्या मणांग जिल्ह्यात माउंट हिमलुंग या पर्वताच्या गिर्यारोहण तळावर हिमस्खलन झाल्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण बेपत्ता झाले आहेत. घटनास्थळावरून 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही दुर्घटना झाली तेव्हा विविध गिर्यारोहण कंपन्यांचे 24 पेक्षा जास्त मार्गदर्शक आणि सहाय्यक कर्मचारी या तळावर उपस्थित होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रीय कृषीमंत्री अधिकाऱ्यांच्या पथकासह राज्याच्या दौऱ्यावर येणार. दुष्काळामुळे राज्य सरकारकडून विविध 11 विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा, गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा पुढे ढकलली. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 3 रौप्य आणि 4 कांस्यपदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, सुप्रभात। ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा। आज मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2026।

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: नमस्कार, सुप्रभात. 107.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो प्रसारण सेवा वंदन हा कार्यक्रम घेऊन आपल्यासोबत मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

अथर्व शीर्षाने सुरुवात केली आपण. आजचा दिवस मंगळवार तर आहेच, पण आज अंगारकी योग सुद्धा आहे आणि त्यामुळेच आपण सगळेजण आज गणेश भक्तिमय होऊन जाणार आहोत. एफ एम रेनबोवर 107.1 मेगाहर्ट्झवर. संकष्टी आणि अंगारकी, तर त्याच्याबद्दल अनेक गोष्टी आपण कथा ऐकलेल्या असतात, आपल्याला लहानपणापासून आपण ते ऐकत आलेलो असतो, पण एक खूप थोडा वेगळा असा दृष्टिकोन या संदर्भामध्ये दिसला. म्हणजे विशेष करून संकष्टी चतुर्थी ज्यावेळेला असते, तर चंद्राची घटती कला आणि मन याच्यामध्ये एक संबंध शोधण्याचा प्रयत्न आपल्याकडे पूर्वापारपासून झालेला आहे आणि आताच्या काळामध्ये वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा हा विचार करण्यात आलेला आहे. कारण चंद्राचा मनावर होणारा परिणाम हा खास मानला जातो. वैदिक परंपरेनुसार मानवी मनाला चंद्राच्या लयींशी जुळवून घेण्यासाठी, किंवा ज्याला आपण म्हणतो की मानसिक स्पष्टता किंवा भावनिक स्थिरता, तर तो एक मासिक, ज्याला काय म्हणू आपण इंग्रजीमध्ये रिसेट असा शब्द आहे, तर हा एक रिसेट करण्याच्या दृष्टिकोनातनं चंद्र आणि मानवी मन यांच्याकडे पाहिलं जातं. तर त्यामुळे वैदिक परंपरेनुसार म्हणजे ज्यावेळेला संकष्टी असते तेव्हा चंद्र आणि मनस यांच्यात असलेला जो संबंध आहे, चंद्रमा मनसो जातः असा एक वाक्प्रचार सारांशित केला जातो. त्याचा अर्थ की चंद्र मनातनं जन्मलेला आहे. म्हणजे पूर्ण मजकूर त्याचा असा आहे की चंद्रमा मनसो जातः चक्षुः सूर्यो अजयता. चंद्र मनातून जन्मतो आणि सूर्य डोळ्यातून दिसतो. पुरुष सूक्तामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. तर चंद्राच्या कृष्ण पक्षात त्याची ऊर्जा कमी होत असल्याने मानवी मनात थोडीशी भावनिक अस्थिरता असते, चिंता असते, अस्वस्थता असते आणि त्यामुळे हा संकष्टी व्रताचा जो भाग सांगितला जातो ती एक प्रकारे मानसिक अवस्थेवर नियंत्रण मिळवण्यात मदत करण्यासाठी एक रिसेट सिस्टीम, ज्याला आपण म्हणतो ना सगळं जे काही चलबिचल झालेलं आहे त्याला पुन्हा एक आकार उकार देऊन ताळ्यावर आणणं, त्या दृष्टिकोनातनं संकष्टीचा अंगारकीचा विचार आपल्याला झालेला दिसतो. म्हणजे अर्थात त्याच्याशी जोडलेल्या कथा वगैरे आख्यायिका वगैरे आहेतच, पण अहंकारावर विजय मिळवणं, आपल्या मनाची जी चलबिचल अवस्था आहे तिला स्थिर करणं, या दृष्टीने संकष्टीचा उपवास जर पाहिला तर त्यात बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला म्हणजे मन शरीर यांच्यामध्ये एक लय प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातनं जर आजचा दिवस, म्हणजे जी मंडळी उपवास करतात त्यांच्यासाठी, की त्या दृष्टीने एकतर सगळ्यात ती जी कथा आहे ना की चंद्राचा अहंकार, तर त्यामुळे अहंकारावर विजय मिळवणं हा एक महत्त्वाचा गुण याच्यात दडलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं मन स्थिर करणं उपवासाच्या माध्यमातनं, त्याला आतमध्ये वळवणं, हाही त्यामागचा एक भाग दिसतो. आणि चंद्रोदयाचं जे प्रतीक आहे की चंद्रोदयानंतर हा उपवास सोडला जातो, तर दिवसभराची जी काही आंतरिक शिस्त आहे, संयम आहे, त्यातनं मनाला मिळणारं जे काही ज्ञान समाधान आहे, त्यातनं तो उपवास सोडणं, ह्या दृष्टिकोनातनं जर आपण पाहिलं तर मला वाटतं की ह्या सगळ्या व्रतांच्या मागचा एक वेगळा विचार आपल्याला उलगडला जातो. आणि त्यामुळे उपवास तर तुम्ही करणार आहात तुमच्यापैकी अनेक जण, पण त्यामागचा हा संदर्भ मला वाटलं की सांगावा, आपल्यापर्यंत पोहोचवावा. निमित्त वंदन कार्यक्रमाचं जो आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झवर FM रेनबोवर.

एफ एम रेनबो 107.1 मेगा हर्ट्ज आपण ऐकत आहात कार्यक्रम वंदन. आपल्यासोबत मी रश्मी वारंग आणि आपले बरेच श्रोते. हा जो एक थोडासा वेगळा चंद्राच्या संदर्भातला जो अर्थ आपण संकष्टीच्या बद्दलचा जाणून घेण्याचा प्रयत्न केला तो आवडल्याचं सांगत आहेत. बरं, आपण एक मालिका सुरू केली आहे वेगवेगळे घाट, त्या घाटांबद्दल आपण बोलत असतो. आज मी ज्या घाटाबद्दल बोलणार आहे तो आहे राम घाट. आपल्याकडे भारतात किती ठिकाणी राम घाट आहे, पण जो अत्यंत सुप्रसिद्ध चित्रकूट धाम सतना मध्य प्रदेश इथला जो आहे, तर मंदाकिनी नदीच्या तीरावर वसलेला हा राम घाट अत्यंत पवित्र असा मानला जातो. आणि याच घाटावर गोस्वामी तुलसीदास यांची प्रतिमा आहे आणि अशी श्रद्धा आहे की तुलसीदासजींना याच घाटावर प्रत्यक्ष श्रीरामांचं दर्शन झालं होतं आणि हनुमानजींच्या प्रेरणेने ते घडलं असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर दुसरी एक आख्यायिका अशी सांगितली जाते की तोतामुखी हनुमानजींना इथे उपदेश केला गेला, त्यामुळे तोतामुखी हनुमानजींची प्रतिमा सुद्धा या रामघाटावर आहे. चित्रकूटची जी यात्रा केली जाते त्याच्यामध्ये मंदाकिनी आणि पयस्विनी या नदींच्या संगमस्थानी असलेला हा रामघाट, तिथून ती सुरू केली जाते यात्रा. आणि अशी एक मान्यता आहे असं मानलं जातं की श्रीरामांनी याच ठिकाणी आपले पिता दशरथ यांचं पिंडदान आणि तर्पण केलेलं होतं आणि मग या यात्रेला इथूनच त्यामुळे बऱ्याचदा सुरुवात होते. या घाटावर अनेक मंदिरं आहेत, त्यात भगवान शंकरांचं एक मंदिर आहे, चार त्यांचे जे रुद्रावतार आहेत तर ते या हा ठिकाणी पाहायला मिळतात, जे बाकीच्या मंदिरांमध्ये फारसे आपल्याला पाहायला मिळत नाहीत. आणि असं म्हटलं जातं इथं जी रुद्रावताराची आदिकालीन मूर्ती आहे ती प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी त्याची स्थापना केली होती. त्यानंतर या घाटाच्या पश्चिम दिशेला आपण गेलो तर यज्ञवेदी आणि पर्णकुटी अशी स्थळं आजही अस्तित्वात आहेत, त्यामुळे भगवान श्रीराम इथं त्यांचा निवास होता मंदाकिनीच्या काठी, तर त्याचीच आठवण किंवा ते सगळं जतन तेथे खूप छान करण्यात आलेलं आहे. अनेक मंदिरं मठ आहेत या घाटाच्या आसपास आपण जर बघायला गेलो तर, आणि प्रदक्षिणासुद्धा अनेक जण ह्या ठिकाणी घालत असतात. असं म्हटलं जातं की ज्यावेळेला भगवान राम या संपूर्ण परिसरात होते तेव्हा नित्य नेमाने या मंदाकिनीच्या काठी येऊन ते स्नान करायचे, तर त्यामुळे रामघाट इथं सुद्धा रामांची आरती होते. आणि एकूणच संध्याकाळच्या वेळेला जसं गंगेच्या काठी ज्या आरत्या होतात तशाच पद्धतीची इथे सुद्धा आरती होते या घाटावर. आणि अत्यंत सुंदर शांत रमणीय असा घाट आहे. भगवान श्रीराम सीता लक्ष्मण यांच्या स्मृतींशी तो जोडला गेलेला आहे आणि रामचरित मानसाचं लेखन या नदीकाठी झालं, या घाटावर झालं असंही अनेकांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे आजही हा घाट असा खूप छान प्रसन्न असं एक वातावरण निर्माण करतो. इथं अनेक जण मंदाकिनी नदीमध्ये नौकाविहारही करतात, म्हणजे तो जो यात्रा ती संपूर्ण जी आहे त्या यात्रेचा एक भाग त्याच्यामध्ये तो नौकाविहारसुद्धा येतो. आणि इथं दीपदान केलं जातं संध्याकाळच्या वेळेला. आपले सगळेच हे घाट जे आहेत त्यांच्याशी कोणत्या ना कोणत्या अशा आख्यायिका जोडलेल्या आहेत, पण त्या आख्यायिकांच्या पलीकडे मला असं वाटतं की केवळ नदी ही एक इतकी सुंदर आणि पाहण्यासारखी गोष्ट आहे. तुम्हीसुद्धा अनुभव घेतला असेल, म्हणजे त्यासाठी कुठल्या तरी, अगदी मी म्हणत नाही की तीर्थक्षेत्रीत जायला हवं, तुमच्या गावातल्या नदीच्या काठावर जरी तुम्ही बसलात आणि बराच वेळ जर तिचं रूप पाहत राहिलो ना आपण तर इतकी मनाला शांतता मिळते आपल्या की क्या बात आहे, म्हणजे इतकं सुंदर प्रसन्न अनुभव असतो. तर त्यामुळे हे सगळे घाट त्या आख्यायिकांमुळे म्हणा, त्या पुराण कथांमुळे म्हणा, आजही त्यांचं जतन झालेलं आहे आणि हजारो वर्ष ते आपल्या मनाला शांत करत आलेले आहेत. आणि म्हणूनच या घाटांबद्दलची माहिती करून घेतोय आपण कुठे, इथेच एफ एम रेनबोवर 107.1 मेगाहर्ट्झवर. प्रभाकर कारेकर यांच्या स्वरातलं गीत आहे.